0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: मननचे मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक. पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस. नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, याद्वारे आपणाशी संवाद साधण्याचा, आपल्याशी हितगुज करण्याचा मनापासून प्रयत्न करतोय। आपण मागच्या भागात पाहिलं की स्वामीजींची स्वारी अखेर शिकागोमध्ये येऊन पोचली, नंतर कुठे राहायला जागा नाही, ती अंग गोठवणारी थंडी, रेल्वेच्या यार्डात सामानासाठी मोठमोठी खोकी होती, त्यात एका खोक्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं, श्रमाने झोपही लागून गेली आणि सकाळी ते उठले, खोक्याच्या बाहेर आले, स्वतःच्या शरीराला आळोखे पिळोखे दिले, आळस झटकला, इथपर्यंत आपण आलो होतो। नुकताच सूर्योदय होत होता आणि सूर्याची कोवळी किरण स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडलावर पडत होती आणि ते मुखमंडल अधिकच तेजस्वी ओजस्वी दिसत होत। नेमकं त्याच वेळेला समोरच्या इमारतीतल्या बाल्कनीतून एका तरुणीने त्यांना पाहिलं आणि एवढ्या दूरून स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने ती भारावून गेली। एक प्रकारचं संमोहन झालं आणि भारावलेल्या मंत्रमुग्ध अवस्थेतच ती धावतच खाली आली। तिने रस्ता ओलांडला व त्या अपरिचित पण मोहित व्यक्तिमत्वासमोर ती विनयाने उभी राहिली। रसिकांनो, रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, ती तरुणी, समोरची व्यक्ती अपरिचित आहे पण त्या व्यक्तिमत्वातच अशी मोहकता आहे की त्यामुळे तिला कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, पण विनयाने झुकून ती स्वामीजींना विचारती झाली, आपण कोण, कोठून आलात, कशासाठी आलात अशी विचारणा केली। इथं रस्त्यावर बोलण्यापेक्षा कृपया आपण माझ्या घरी या ना, माझं घर समोरच्याच इमारतीत आहे, तेथे सविस्तर बोलूच। वास्तविक स्त्री आणि स्वामीजी फार चमत्कारिक गोष्ट आहे। सर्व स्त्रियांना माते समान, भगिनी समान मानणारे व्यक्तिमत्व, आईशिवाय कोणाशी जास्त मोकळेपणा कधी बोलले नाही, पण समोरच्या विदुषीची विनयशीलता, नम्रता आणि तिच्या चेहऱ्यावरची सात्विकता पाहून स्वामीजी काहीच बोलू शकले नाही, ते तिच्या मागोमाग चालू लागले। अत्यंत अगत्याने ती तरुणी त्यांना आपल्या घरी घेऊन गेली। ती तरुणी होती श्रीमती GW L आणि ज्या धर्म परिषदेसाठी स्वामीजी आलेले होते त्या परिषदेचे जे आयोजक होते श्री बैरोज यांना ती व्यक्तिशः ओळखतही होती। स्वामीजींना घरी नेताच प्रथम त्यांच्या स्नानादीची व्यवस्था तिने केली. नंतर निहारीच्या वेळी थोड्याशा चर्चेत त्या विदुषीच्या त्या विद्वान स्त्रीच्या ध्यानात स्वामीजी किती विद्वान आहे, किती प्रचंड प्रकाढ पंडित आहे हेही तिला जाणवलं. त्याचबरोबर स्वामीजींनी परिषदेच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली, कारण त्यांच्याजवळ नव्हतं ना परवाना पत्र, सगळ्या मुदती टळून गेलेल्या, आणि जवळजवळ ज्याच्यासाठी आलो त्या परिषदेत भाग घेणं हे आता स्वप्नच राहणार होतं. ही अस्वस्थता, ही खळबळ तिनेही जाणली. ती शांतपणे स्वामीजींना म्हणाली, काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल. आणि ते कसं होईल हे पाहण्याची जबाबदारी माझी आहे, कारण मी अध्यक्षांना आयोजकांना व्यक्तिगत ओळखते, तुम्हास तेथे नेण्याची जबाबदारी माझी. एवढंच म्हणून ती थांबली नाही तर बोलल्याप्रमाणे वागली. स्वतः जातीने स्वामीजींना बरोबर घेऊन आयोजक श्री बॅरोज परिषदेचे अध्यक्ष यांना भेटून स्वामीजींना त्या परिषदेत प्रवेशही मिळून दिला. हिंदू धर्माचे स्वीकृत प्रतिनिधी म्हणून स्वामीजींचा सहभागही निश्चित झाला. याप्रमाणे सर्व अडचणी, सर्व अडथळे, सर्व संकट, सर्व समस्या पार करून आलेल्या अडचणींवर अडथळ्यांवर मात करून आपत्तीला संधी समजून शेवटी स्वामीजींना आपलं उद्दिष्ट गाठलंच. याच परिषदेत भारतातून आलेली

विद्वान मंडळी प्रमुख व्यक्तींची नावं सांगतो. ब्राह्मो समाजाचे मुजुमदार, थिओसॉफीचे श्री चक्रवर्ती व अॅनी बेंझण, मुंबईहून श्री नगरकर. परिषदेच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा 11 सप्टेंबर 1893. शिकागोच्या आर्ट पॅलेस या भव्य सभागृहात परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न. त्यावेळच्या विश्वाच्या 1 अब्ज 20 कोटी लोकसंख्येच्या असलेल्या विविध देशांचे, विविध धर्मांचे, पंथांचे धर्मप्रतिनिधी, तेही अत्यंत नाणवलेले, अशी सर्व विद्वान मंडळी हजर होती. काही मान्यवरांची भाषणं होताच बॅरोज यांनी स्वामीजींचे नाव पुकारले. सर्व धर्म जागतिक परिषद या शीर्षकाखाली विविध धर्मावर चर्चा या हेतूने ही परिषद आयोजलेली असली तरी तिचा अंतस्थ हेतू वेगळाच होता. ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे हाच होता. आणि स्वामीजींना तर भारतीय वेदांत, अध्यात्म, भारतीय संस्कृती याची महती नुसती वर्णन करायची नव्हती तर ते सिद्धही करायचं होतं. असो, हे एक आव्हानच होते. पण आव्हानाला डरणारे स्वामीजी थोडेच होते. त्यांनी ते लिलया पेलले, स्वीकारले. मात्र नेमकी स्वामीजींची अवस्था कुरुक्षेत्रावरल्या अर्जुनासारखी गलित गात्र झालेली होती. फारच विचित्र होती. त्यांच्या हातापायांना नव्हे तर सर्वांगांना कापरस भरलेलं. जिभेस कोरड पडल्याने ती आत ओढली जात होती. घसा कोरडा ठक, त्यात त्यांच्या बेंगरुळ पोशाखाची भर. श्रोत्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात दूषित होता. जादू टोणा करणारे, छाछू करणाऱ्यांचा देश, गारुडी मदारींचा देश, भिकाऱ्यांचा देश आजही आपणास याचकच म्हणून पाहिले जाते. या उलट खरं एका हिंदी चित्रपटात एक छान गीत आहे बघा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत है देश मेरा, ओ भारत देश है मेरा, किसी दार पर किसी घर पर न लगे ताला, ओ भारत देश है मेरा. सिकंदराने ज्यावेळेला आक्रमण केलं त्यावेळेचा हा चित्रपट आहे. आणि लढायला निघालेल्या दोन राजांच्या तोंडी हे गीत आहे. असा हा आपला देश आणि अशा अज्ञानी, अडाणी, अंधश्रद्धाळू देशाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे हे पाहतायत. आणि हा काय दिवे लावणार, त्यात आलेले प्रतिनिधी व पूर्वीचे बोललेले वक्ते अतिशय विद्वान होते. थोडक्यात स्वामीजींच्या वक्त्याचा कस लागणार होता. स्वामीजींची कोणतीच पूर्वतयारी नव्हती. मार्गावर आलेल्या असंख्य अडचणीवर मात करून आजचा दिवस आलेला होता. स्वामीजींनी एकच केलं, शांतपणे डोळे मिटले आणि मनातून अपार श्रद्धेने आपल्या गुरुरायांचं, रामकृष्ण परमहंसांचं स्मरण केलं आणि ते बोलण्यासाठी उभे राहिले. आणि पहिल्या संबोधनाने स्वामीजींनी सभा, परिषद सर्वार्थाने जिंकली. कारण संबोधनच अत्यंत परिणामकारक व सर्वांचे मन वेधून घेणारे होते. पूर्वग्रह दूषित गारुड्यांचा, जादूटोणावाल्यांचा, छाचूवाल्यांचा, भिकाऱ्यांचा देश आणि त्याचा हा प्रतिनिधी, असे सगळे तिथे बसलेले पूर्वग्रहित दूषित श्रोते, अशा हजारो प्रतिनिधींना अंतर्मुख करणारं ते पहिलं संबोधन होतं. आणि नंतरच्या विवेचनात दरपोक्ती नव्हती तर पूर्णपणे स्वदेशी अभिमान, स्वतःच्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान याचा गौरवपूर्ण अभिनिवेशच होता.

स्वामीजींचं प्रारंभीचं पहिलं वाक्यच श्रोत्यांच्या मनाची ठाव घेऊन गेलं आणि एकच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, अरे ज्याला आपण गारुड्यांचा, भिकाऱ्यांचा, अंधश्रद्धेचा, छाचूवाल्यांचा देश म्हणतो, त्या देशाचा प्रतिनिधी एक गौरवाने आपल्या सर्वांशी बंधुभावाचं, भगिनीत्वाचं नातं जोडतोय. अजून कोणती संस्कृतीची महानता पाहिजे? 5 मिनिटं तो आल्बर्ट हॉल टाळ्यांच्या कडकडाने घुमत राहिला तेवढीच स्वामीजींना उसंत मिळाली आणि त्यांच्या मनाची तयारी झाली. माय ब्रदर्स अँड सिस्टर अशी बंधुत्वाची, ममत्वाची, प्रेमाची, मायेची हा स्वामीजी साथ घालीत आहे हे त्या मर्यादित अंतर ठेवून वागणाऱ्या लब्ध प्रतिष्ठांना जितकं अनोखं होतं तेवढंच ममत्वाच्या प्रेमाने, प्रेमाच्या धाग्याने बांधणार होतं. म्हणून तर हा अगदी मनापासून दिलेला टाळ्यांचा प्रतिसाद. त्याच्या पाठोपाठ स्वामीजींच्या जय जयकारानं सारं सभागृह दणाणून गेलं. स्वामीजी पुढे म्हणतात, कारण अमेरिकेतल्या माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो हे संबोधन अजरामर का ठरलं, तर स्वामीजी आपल्या भाषणात म्हणतात, बंधुभाव, आत्मीयता हा हिंदू संस्कृतीचा आणि समाजाचा सहज भाव आहे. इथल्या मातीत, इथल्या अंतरंगात तो पिढ्यानपिढ्या रुजलेला आहे. परिणामी प्रतिदिनी तो विकसित झाल्याने दृढ झालेला आहे, पक्का झालेला आहे. म्हणून स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडलेला सहजोद्गार होता तो. पंढरीची वारी, पंढरपूर, दिंड्या, एलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपट फार छान वर्णन केलेलं आहे. राजा पंढरीचा, यातून भाविक कोणत्याही वयाचा असो, माऊली म्हणूनच संबोधून एकमेकांच्या पाया पडतात. आपल्या धर्मतत्वज्ञानाच्या श्रेष्ठत्वाबद्दल आत्ममग्नतेत बुडालेल्या पाश्चात्य विचारवंताच्या दृष्टीने तो उद्गार, त्याद्वारे प्रगटलेला भाव होता. यापूर्वी त्यांनी तो कधी अनुभवला नव्हता, म्हणूनच सर्वांनाच तो अत्यंत अद्भुत आणि विलोभनीय वाटला. त्यांची अनुभूती म्हणून सारे सभागृह, सारा परिसर असमंत टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात दुमदुमून गेला असो. स्वामीजी आपल्या भाषणात पुढे म्हणतात, हिंदुस्थान एक अत्यंत महान राष्ट्र, अत्यंत प्राचीन पुरातन राष्ट्र, त्या मानाने अमेरिका नवजात, नुकतंच जन्मलेलं राष्ट्र, जगातील अत्यंत प्राचीन अशा भारतीय वैदिक संप्रदायाच्या वतीने मी आपणाला सर्वांना मनापासून, हृदयापासून विनम्र अभिवादन करीत आहे. देव सर्वत्र आहे. कोणी त्याला ईश्वर म्हणतात, कोणी त्याला अल्ला म्हणतात, तर आपण त्यांना जीझस म्हणून संबोधतात. सर्वांचेच त्याच्याकडे जाण्याचे मार्ग भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. भिन्न भिन्न धर्मियांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून आपसात परस्परांबद्दल द्वेष मत्सर पसरवण्याचं मुळीच कारण नाही आणि प्रयोजन तर नाहीच नाही. हे महान तत्व हिंदू धर्मानेच सर्वप्रथम जगास नुसते सांगितले नाही, तर आपल्या कृतिशील आचरणाने ते सिद्ध केले. म्हणूनच सर्व धर्माच्या मातृत्वाचा मान हिंदू धर्माकडे आहे. ज्याप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या अखेर सागरालाच जाऊन मिळतात, तसे सारे धर्म त्या परमेश्वर, श्रेष्ठ परमेश्वराला जाऊन मिळतात. सर्व धर्म व्यापक दृष्टीने एकच आहेत आणि त्या सर्व धर्माचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती एकच आहे हे हा महान योद्धा संन्यासी परिषदेतील उपस्थितांना आवर्जून सांगत होता, बजावत होता. आत्मा, सोल अमर आहे, अक्षय आहे, सर्व जगात आणि सर्व धर्मातही तो भरलेला आहे. तुम्ही सर्वच अमृतपुत्र आहात, तुम्ही शाश्वत सुखाचे वारसदार आहात, तुम्ही या दयावान प्रभूची लेकरे आहात. तो सर्वत्र आहे, तो सर्व दूरवर असमंतात आहे, त्याचा वास नाही, त्याचा अस्तित्व

नाही असं भूतलावर एकही ठिकाण नाही. तुम्ही सर्वच मुक्तीचे मोक्षाचे अधिकारी आहात. म्हणूनच बंधूंनो आणि भगिनींनो, उठा, वेकअप, उठा, जागे व्हा, पुढे जा. स्टँड अप, वेकअप, गो अहेड. या आपल्या पहिल्याच ओजस्वी आणि तेजस्वी भाषणाने स्वामीजींनी नुसती परिषद जिंकली नाही तर साऱ्या अमेरिकेत ते एका रात्रीत सर्वमुखी झाले, आजच्या भाषेत हिरो झाले. ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड. भाषण आटोपताच पत्रकारांचा एकच गराडा त्यांच्या भोवती पडला. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. त्यांच्या घोषवाक्याप्रमाणे आनंदी रहा आणि आनंद लुटा. आणि खरंच रेडिओ पुणेरी आवाजावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांनो, माझ्या मायबाप श्रोत्यांनी, आपण खरोखरच आता आनंद यात्रेला सुरुवात कशी केली आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.

पदार्पण केलेलं आहे. चला तर मग खाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग खाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आज सुद्धा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुमच्या आवडीच्या शो मध्ये, तुमच्या आज सुंदर सुंदर रचना घेऊन. आणि आज जो आपण विषय दिलेला होता तो विषय होता शब्द जे बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात, ते जेव्हा सुटतात तेव्हा समोरच्याच्या मनावर आघात करतात, ते जेव्हा सुटतात तेव्हा समोरच्याचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकतात. या अनुषंगानं आपण एक चित्र दिलेलं होतं आणि त्या चित्राच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आजच्या शो मध्ये आलेल्या आहेत. आपण त्या रचनांकडे वळणार आहोत. शब्द आपल्याला माहित आहे की शब्द, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. मी आरचे कैलास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या हक्काच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तर आजच्या शोची सुरुवात मी माझ्या एका चारोळीने करतोय की भावनांना आजार झाला शब्दांचा बाजार झाला, भावनांना आजार झाला शब्दांचा बाजार झाला, संयमाची तेव्हा परीक्षा झाली, संयमाची तेव्हा परीक्षा झाली जेव्हा वेदनेचा कहर फार झाला, जेव्हा वेदनेचा कहर फार झाला. तर हा वेदनांचा कहर तेव्हा होतो जेव्हा शब्द जिवारी लागतात, वेदनांचा कहर तेव्हा होतो जेव्हा आपलंच कोणीतरी आपल्याला बोलतं, असे शब्द बोलतं जे बोचणारे असतात, जे तीक्ष्ण असतात, जे धारदार असतात आणि त्यामुळं मन घायाळ होतात, नाही का. आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय ज्यामध्ये पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम आर्यवर्त सिडको नाशिकेतून मॅडमनी लिहिलंय, मॅडम लिहितायत शस्त्रवाणी या शीर्षकाखाली की वाणी तुनी सुटतात शब्द जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांपरी, वाणी तुम्ही सुटतात शब्द जेव्हा बंदुकीच्या गोळ्यांपरी, हे रक्ताचा न सांडताही जखमा भळभळती ओरी, क्या बात आहे. हेम रक्ताचा न सांडताही जखमा भळभळतात ओरी, निशाणा एकदा लागता, निशाणा एकदा लागता पश्चातापाला ठाव नसे, पश्चातापाला ठाव नसे, आयुष्यभर जगणे आले निर्भीत त्या जखमांचे ठसे, निर्भीत त्या जखमांचे ठसे, निर्भीत त्या जखमांचे ठसे, क्या बात आहे, क्या बात, वाह. तर पुष्पा गोपाल उपाध्ये मॅडम आर्यवर्त यांची सिडको नाशिकेतून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती आणि खूप अप्रतिमरित्या चित्राला साजेसे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती की रक्ताचा एक थेंब ही न सांडता जखमा या उरामध्ये भळभळतात आणि आयुष्यभर त्या जखमांचे ठसे आपल्याला मिरवत आयुष्य जगावं लागतं, त्या वेदनेला मनामध्ये घेऊन पुढत पुढत जगावं लागतं असे ते घाव असतात. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम लिहितायत अंबाजोगाई येथून. सौ जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलंय की शब्द हे शस्त्र रे घायाळ करीते मन, शब्द हे शस्त्र रे घायाळ करीते मन, बंदुकीतील गोळी सम आघात तीव्रतो, बंदुकीतील गोळी सम आघात तीव्रतो, सलतो उरात माझ्या शब्दरूप हत्यार हे, वा, सलतो उरात माझ्या शब्दरूप हत्यार हे, घायाळ होई रे जीव नासूर बने घावतो, घायाळ होई रे जीव नासूर बने घावतो, नासूर बने घावतो. आणि अगदी खरंय की शब्द हे शस्त्र असतं, त्यामुळे मन घायाळ होतात आणि तो जो घाव असतो तो घाव नासूर बनतो आणि मनामध्ये तो कायम जो आहे तो त्रास देत राहतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या सुद्धा रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये अंजली सामंत मॅडम लिहितायत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलंय संसद भवनात उडतात असं

सप्तांच्या गोळ्या, राज्यघटनेतील तत्वांना लाजविणाऱ्या जळतात होळ्या, पक्षयुद्ध धर्मयुद्ध पेटवतात पक्ष नेते धर्मवेडे, भारतात अपुची नशा, संसदेतील नियमशिष्टाचार पाळा, झुंडशाही रोका, लोकशाहीचा होईल हशा, लोकशाहीचा होईल हशा। तर संसद भवनामध्ये कधी कधी आपण पाहतो की असभ्य शब्दांच्या गोळ्या त्या ठिकाणी उडत असतात। त्या अनुषंगाने मॅडमने ही सुंदर अशी रचना पाठवलेली होती आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये शब्द की शस्त्र या शीर्षकाखाली रेखा तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा येथून। शब्द की शस्त्र या शीर्षकाखाली रेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून लिहिलंय की बाण सोडलेला जसा परत कधी येत नाही, बाण सोडलेला जसा परत कधी येत नाही, शब्द कसेही उधळता हाती न राही काही। वा, शब्द कसेही उधळता हाती न राही काही, शब्दांचे होता काटे अंतकरणी टोचती, शब्दांचे होता काटे अंतकरणी टोचती, फुलांसम शब्द असावे जे सदैव सुगंध देती, फुलांसम शब्द असावे जे सदैव सुगंध देती, सुगंध देती। वा, आणि खरंय ही शब्द हे शस्त्रासारखे असतात, जेव्हा सोडलेला बाण एकदा आपण सोडला की परत येत नाही, तसंच शब्दांचं असतं, एकदा शब्द निघून गेले की ते परत येत नाही। आणि शब्द जे आपण बोलतो ते काट्यासम असावे की फुलांसम असावे, त्या अनुषंगाने मॅडमने लिहिलंय की शब्दांचे होता काटे अंतकरणी टोचते, जर शब्द हे काट्या समान असतील तर ते अंतकरणामध्ये टोचतात, आणि फुलांसारखे जर ते शब्द असले तर ते कायम सुगंध देतात, ते जीवनाला सुगंधित करतात। शब्दांची खूप अप्रतिम आणि सुंदर अशी व्याख्या मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ सिद्धी रावळ मॅडम लिहित आहे जुन्नर येथून। सौ सिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर येथून लिहिलंय महती या शीर्षकाखाली की वाणी तुम्ही यावे कर्णस्पर्शी शब्द, क्या वाद है, वाणी तुम्ही यावे कर्णस्पर्शी शब्द, जगनित्याची अगाध निर्मिती, जगनियंत्याची अगाध निर्मिती, पाझरावा मृदू शब्दरूपी झरा, संतांनी वर्णिली वाणीची महती। वाह वाह, वाणी तुम्ही यावे कर्णस्पर्शी शब्द, जगनियंत्याची अगाध निर्मिती, पाझरावा मृदू शब्दरूपी झरा, संतांनी वर्णिली वाणीची महती। मॅडम पुढे असं लिहित आहेत सुसंस्काराचे दर्शन शब्दात, सुसंस्काराचे दर्शन शब्दात बोललेला शब्द परतत नाही, सुसंस्काराचे दर्शन शब्दात बोललेला शब्द परतत नाही, आर्थ मनावर खोलवर व्रण, उमगण्या उण्या पडे दिशादाही, उमगण्या उण्या पडे दिशादाही, आर्थ मनावर खोलवर व्रण। वाह, तर वाणीचं महत्व हे संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे की शब्द असे असावे की ज्यातून मृदू जो आहे तो झरा जो आहे पसरावा आणि पाझरावा, एवढंच नाही तर वाणीतले जे शब्द आहेत ते कर्णस्पर्शी असावे, आपलं बोलणं ऐकावंसं वाटलं पाहिजे समोरच्याला, कारण आपल्या शब्दांमुळे मन जोडली जातात, शब्दांमुळे माणसं जोडली जातात, शब्दांमुळे प्रेम मिळतं, शब्दांमुळे जे आहे ते आपली खूप सारी कामं जी आहेत होतात। या निमित्तानं आपण पाहू शकतो बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी कोणी कर्मचारी असेल कोणी व्यक्ती असेल, तर त्याला आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण त्याच्याशी कसं बोलतो यावरून आपलं ते काम होणार आहे किंवा नाही हे ठरलं जातं। बऱ्याच वेळा आपण कोणीही असो आपलं काम अगदी कितीही मानाने पदाने लहान असेल मोठा असेल याच्याकडे पडू शकतं, परंतु जेव्हा आपली भाषा ही मृदू असेल, आपलं बोलणं हे मंजूळ असेल, आपलं बोलणं हे गोड असेल, आपलं बोलणं हे सबमिसिव्ह असेल, तर आपली अशक्यातली अशक्य कामं सुद्धा सहजपणे पार पडतात। परंतु आपण आपली पद प्रतिष्ठा श्रीमंती आणि स्वभावातला इगो या सर्व गोष्टी समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो, मी किती मोठा आहे हे समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक जण जो आहे तो स्वतःच्या जागी मोठा असतो, या जगामध्ये कुणीच कनिष्ठ आणि कुणीच श्रेष्ठ नाही, फक्त कामं वेगळी आहेत, परंतु जो तो ज्याच्या त्याच्या जागी तेवढाच महत्वाचा तेवढाच मोठा आणि तेवढाच मानाचा आहे ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर निश्चितपणे आपला स्वभाव बदलू शकतो, आपले शब्द बदलू शकतात, आणि आपण जर सबमिसिव्ह राहिलो तर आपलं कोणतंही काम सुद्धा अडत नाही का। आणि श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही

0: पहुंचेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुणे की आवाज में 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वो बऱ्याच वेळा असं होतं की कोणीतरी येतो आपल्याला काहीतरी बोलतो, कधी तो आपला असतो कधी तो परका असतो, तो बोलतो आणि निघून जातो, तो शब्दांचे घाव देतो आणि निघून जातो। त्या व्यक्तीच्या त्या घावामुळे आपण मात्र उद्ध्वस्त होतो, आपण मात्र कुढत बसतो, आपण मात्र रडत बसतो आणि आपल्याला असं वाटतं की हे माझ्या बाबतीत का, आपल्याला असं वाटतं की मला त्याने असं का बोलावं, तिनं असं का बोलावं। खरंच कोणाच्याही बोलण्यानं आपण एवढं डिस्टर्ब व्हावं? आज आपण समाजामध्ये पाहतोय खूप सारे लोक हे डिप्रेशन मध्ये आहेत, त्याचं एकमेव कारण आहे की इतरांचा जास्त विचार करणं। जेव्हा एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर आपली चूक नसेल तर आपण त्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता नाही। जेव्हा वादविवादाचे प्रसंग घडतात आणि एखादी व्यक्ती आपल्याला असं म्हणते की तुझं या ठिकाणी चुकलेलं आहे आणि आपण तर चुकीचा नसतो, तेव्हा त्या व्यक्तीला एकटा खुलासा जरूर द्या, परंतु स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका। कारण जर समोरच्या व्यक्तीनं असं मत बनवलेलं असेल की तुम्ही चुकीचेच आहात तर तुम्ही त्या व्यक्तीचं मत बदलू शकत नाही। त्या व्यक्तीसाठी तुम्ही स्वतःला बदलण्याची आवश्यकता नाही जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल। म्हणून जीवन जगण्याचा एक साधा सुद्धा नियम आहे, तो म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, स्वतःच्या मतावर ठाम राहणं। चूक नसताना चूक कबूल करणं हा सुद्धा गुन्हा असतो, कारण एकदा जर का चूक नसताना आपल्याला चूक कबूल करायची सवय लागली की समोरच्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट ही कबूल करून घ्यायची सवय लागून जाते। अशा प्रसंगामध्ये खूप वेळा आपण खचतो, निराश होतो आणि डिप्रेशन मध्ये जातो, मन विषण्ण होतं आणि मग आपल्या मनामध्ये सुरू होतो तो विचारांचा गोंधळ। आणि एकदा मनामध्ये विचारांचं काकूर उठलं की मग स्वतःला सावरणं खूप अवघड होऊन जातं, नाही का? म्हणून कोणाच्याही बोलण्यानं आपण तितकेच डिस्टर्ब व्हा, तितकेच पसरा जेवढा आपण स्वतःला आवरू शकू। कारण आपल्याला स्वतःलाच आवरावं लागतं, आपल्याला आवरण्यासाठी इतर कोणीही येऊ शकत नाही। आपल्याला स्वतःला आवरण्यासाठी आपण इतरांची मदत घेऊ शकतो, परंतु आवरायचं तर स्वतःलाच असतं, नाही का? आणि त्यासाठी मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय, जगण्याच्या अनुषंगानं आणि शब्दांच्या अनुषंगानं जे घाव असतात शब्दांचे, ज्यामुळे आपण विस्कटतो, ज्यामुळे मन जे आहे ते आपलं विषण्ण होतं, त्या अनुषंगानं मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की विस्कटूनही पुन्हा सावरणे जमते मला, मनाचा पसारा आवरणे जमते मला, विस्कटूनही पुन्हा सावरणे जमते मला, मनाचा पसारा आवरणे जमते मला। मी पुढे असं लिहिलंय की आनंदात जगण्याची धुंदी ठेवतो कायम, हसूनच स्वतःला छळणे जमते मला। आनंदात जगण्याची धुंदी ठेवतो कायम, हसूनच स्वतःला छळणे जमते मला। असले घाव कितीही खोलवर गहिरे शब्दांचे, असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांचे, असले घाव कितीही गहिरे खोलवर, असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांच्या मलमाने भरणे जमते मला। असले घाव कितीही गहिरे खोलवर शब्दांच्या मलमाने भरणे जमते मला। अभेद्य आहेत सकारात्मकतेचे तटबंदी चिरे, अभेद्य आहेत सकारात्मकतेचे तटबंदी चिरे, ढोकली खीळ तरी तडे काढणे जमते मला, ढोकली खीळ तरी तडे काढणे जमते मला। किती वादळे थकून गेली उद्ध्वस्त करण्या, किती वादळे थकून गेली उद्ध्वस्त करण्या, दुःखांनाही पेनाच्या टोकावर मिरवणे जमते मला, दुःखांनाही पेनाच्या टोकावर मिरवणे जमते मला। मी पुढे असं लिहिलंय की एकांताला समजलो मी वरदान दैवी, एकांताला समजलो मी वरदान दैवी, माझ्यातल्या मला साद घालणे जमते मला, माझ्यातल्या मला साद घालणे जमते मला। आणि मी शेवटी असं लिहिलंय की फार झाली भावनांची खुशामत आता, फार झाली भावनांची खुशामत आता, स्वतःला सिद्ध करून उजळणे जमते मला, स्वतःला सिद्ध करून उजळणे जमते मला। तर हे असं जीवन आहे असं माझं मत आहे, कारण कोणाच्या तरी बोलण्यानं व्यतीत होणं, कोणाच्या तरी बोलण्यानं स्वतःचं आयुष्य दुःखमय करणं हे कधीही चुकीचंच असतं, नाही का? त्यामुळं जेव्हा जेव्हा शब्द आपण इतरांना बोलू तर ते प्रेमळ असले पाहिजेत, ते मृदू असले पाहिजेत, विचार करून बोलले पाहिजेत। आणि जेव्हा कोणी आपल्याला बोलेल, विनाकारण बोलेल, तेव्हा त्या शब्दांनी तेवढंच हर्ट व्हावं जेवढं आपण स्वतःला सावरू शकू, नाही का? आणि आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये रेखा देशमुख लिहित आहेत बाणेर पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय की माणसाची बीजी दिशा वृत्ती, माणसाची बीजी दिशा वृत्ती झुंजारू व्यक्तिमत्वाची झलक, झुंजारू व्यक्तिमत्वाची झलक आणि रेणूवर केली आहे हुकूमत, ग्रहावर अवकाश याने नेत. पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून. मनोहर गंगाराम राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की कालांतराने मिटतील ही बंदुकीच्या गोळीचे घाव, कालांतराने मिटतील ही बंदुकीच्या गोळीचे घाव, शब्दवार कोरून ठेवती हृदयात जखमांचे गाव. वाह वाह वाह, शब्दवार कोरून ठेवती हृदयात जखमांचे गाव, जपून करू शब्दांचा वापर मन कधी न कुणाचे दुखावे, जपून करू शब्दांचा वापर मन कधी न कुणाचे दुखावे, टिकवून नात्यात लागोडवा. वाह, टिकवून नात्यात लागोडवा, शब्दांनी साऱ्यांना सुखवावे, शब्दांनी साऱ्यांना सुखवावे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर पहिल्या चार ओळीमध्ये सरांनी बंदुकीच्या गोळीचे गाव सुद्धा मिटू शकतील, परंतु शब्द वार जे आहेत ते हृदयामध्ये जखमांचं गाव करून ठेवतात, ती जखम कायम राहते. त्यामुळे बोलताना जे आहे ते जपून शब्द बोला, कुणाचं मन दुखवू नका आणि नात्यातला गोडवा टिकण्यासाठी सगळ्यांनी शब्दांनी प्रत्येकाला एकमेकांनी सुखवावे, असा सुंदर अप्रतिम असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि खूप वेळा असंच होतं नाही का श्रोते हो, गोड बोलणं चांगलं बोलणं यासाठी लागत काहीच नाही, परंतु स्वतःचा हट्ट, स्वतःचा हेकेखोरपणा आणि स्वतःचं मत इतरांवर लादणं या अभिलाषेपोटी आपण कित्येक मनांना रोज दुखवत असतो. आपल्या सोबतचे लोक असतील, आपल्या हाताखालचे कर्मचारी असतील, आपण प्रवास करत असू तर आपल्या आजूबाजूचे प्रवासी असतील, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी उद्विग्न होतो, आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण करतो, छोट्या छोट्या गोष्टीसाठी अनेकांचा अपमान करतो, कळत न कळत खूप सारं बोलून जातो. आपल्याला माहीत सुद्धा नसतं की आपण बोललेलो आहे कोणाला, परंतु ज्याला बोललो ही व्यक्ती मात्र त्या शब्दांना कायमस्वरूपी आठवणीत ठेवते, ती विसरत नाही. तो आघात त्या व्यक्तीवर एवढा मोठा झालेला असतो की त्या व्यक्तीला त्याच्या वेदना आणि दुःख जे आहे ते खरंच विसरता सुद्धा येत नाही. खूप वेळा आपल्याला असं सुद्धा वाटतं की मी एवढं काय बोललो की ज्यामुळं त्या व्यक्तीला एवढा आघात व्हावा, परंतु आपले शब्द आणि आपलं बोलणं हे सहज आपल्याला वाटत असलं तरी त्या शब्दांमुळे समोरच्या व्यक्तीला ज्या गहिऱ्या जखमा झालेल्या आहेत त्या जखमा न विसरण्यासारख्या असतात. त्यामुळं शब्द हे कायम मृदू असावे. अप्रतिम सुंदर अशी सरांची रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौवैजयंती विकास गहूकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. सौवैजयंती विकास गहूकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की शब्दांच्या मारात नसतो कुठला आवाज. वा वा, शब्दांच्या मारात नसतो कुठला आवाज, नकळत बोलून का हा मनात काहूर माजला, नकळत बोलून का हा मनात काहूर माजला, शब्दांची धार जोरदार, शब्दांची धार जोरदार, सोसतो तलवारीचे वार. वा वा, सोसतो तलवारीचे वार, जपून वापरावे शब्द मनाला देतात वेदना फार, जपून वापरावे शब्द मनाला देतात वेदना फार, मनाला देतात वेदना फार. आणि अगदी खरंय की शब्दांच्या माराला आवाज नसतो, पण गाव खूप घेरे असतात, ते काळजाला चिरतात नाही का श्रोते हो, आणि त्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होत नाहीत. त्या अनुषंगाने मॅडमनी लिहिलंय की शब्द जे आहेत ते जपून वापरा. आणि अगदी खरंय श्रोते हो की शब्द हे नेहमी जपून वापरले पाहिजेत, कारण त्याचे घाव खूप गहिरे असतात आणि त्याचा आवाज सुद्धा होत नाही. तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, ज्या शोनी 6 वर्ष पूर्ण केलेला आहे हा खेळ शब्दांचा. माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र पुढे जाऊ नका.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: 24 घंटे का व्रत रखें, चाहे कुछ भी हो जाए, चाहे सामने वाले का व्यवहार कैसा भी हो, मेरा मन, वाणी और व्यवहार शांत और प्रेम से भरपूर। सिर्फ 24 घंटे का व्रत रखें तो भी हमने सृष्टि की कितनी सेवा की, और जो चीज हम एक दिन कर सकते हैं हम उसको हर रोज कर सकते हैं, क्योंकि वो हमारे पास पावर है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: श्रोते हो, आजच्या शो मध्ये आपण एक चित्र दिलेलं होतं, ज्या चित्रामध्ये शब्द हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात अशा आशयाचं ते चित्र होतं, आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या शो मध्ये बोलत आहोत। आणि पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले वाणी या शीर्षकाखाली की गोड गोड शब्दा शब्दांनी गोड नटवावं स्ववाणीला, गोड गोड शब्दा शब्दांनी गोड नटवावं स्ववाणीला, गोड वाणीनेच जिंकावे स्वजीवनाच्या या कहाणीला, गोड वाणीनेच जिंकावं स्वजीवनाच्या या कहाणीला, शुद्ध वाणी बरसावी हास्ये गाली खुलवावी। वा, शुद्ध वाणी बरसावी हास्ये गाली खुलवावी, जीवन गाणी लिहावी इथेच ठेवून जावी, जीवन गाणी लिहावी इथेच ठेवून जावी। वा, तर शब्द जे गोड असावे, शब्द ज्यांनी मन जिंकावी, शब्द ज्यांनी स्वतःच्या जीवनाच्या कहाणीला सजवावं, आणि शब्द असे असावेत की ज्यांनी आपण आपली जीवनाची गाणी लिहावीत आणि मागे ती ठेवून जावीत। खूप अप्रतिम सुंदर असं वर्णन या रचनेमध्ये होतं श्रोतेहो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये अनुपमा भट मॅडम लिहित आहेत बालेवाडी पुणे इथून। अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे इथून लिहिलंय वाघबान या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत। वाघबान या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय, हे मना वाघबान जपून वापरावे समोरच्याचे सदा मन ना दुखवावे, हे मना वाघबान जपून वापरावे समोरच्याचे सदा मन ना दुखवावे, सुटे बाण तो मुखे परतून मागे ना येई। वाह, सुटे बाण तो मुखे परतून मागे ना येई, लागे जास उरी तो त्यास दुःख फार होई, लागे जास उरी तो त्यास दुःख फार होई। आणि ज्याला तो बाण लागतो शब्दांचा त्याला फार दुःख होतं, असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौक्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौक्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिले शब्दांची धार या शीर्षकाखाली की शब्दांचा वापर करावा देण्यात जीवाला आधार, शब्दांचा वापर करावा देण्यात जीवाला आधार, शब्द नको गोळी बंदुकीची बोलताना करावा विचार। वाह, शब्द नको गोळी बंदुकीची बोलताना करावा विचार, शब्द असतात तीक्ष्ण धार जशी शस्त्राची, शब्द असतात तीक्ष्ण धार जशी शस्त्राची, काळजी घ्यावी बोलताना कोमल मन न तुटण्याची, कोमल मन न तुटण्याची। आणि शब्दांची धार म्हणजे काय हे सांगताना मॅडमनी लिहिलंय की शब्दांचा जपून वापर केला पाहिजे, शब्द आपले बंदुकीच्या गोळीसारखे नसले पाहिजेत, आणि शब्दांमुळे जीवनाला आधार मिळाला पाहिजे। शब्द हे तीक्ष्ण असतात, शस्त्रासारखी त्याला धार असते, आणि आपण बोलताना कोणाचं मन तुटू नये याची काळजी घ्यावी। आणि बऱ्याच वेळा आपण विचार न करता बोलतो, जे मनात येईल ते बोलतो, जे वाटतं ते बोलतो, आणि त्यामुळे समोरच्याचं मन तुटतं, समोरच्याला दुःख होतं। या अनुषंगानाची सुंदर अशी ही रचना। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे इथून। मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून शब्दांचे बाण शीर्षकाखाली लिहिले की शब्दांचे बाण मारू नकोस प्रेमाचा वसा मोडू नकोस, शब्दांचे बाण मारू नकोस प्रेमाचा वसा मोडू नकोस, माझ्याकडून नकळत होईल कधी चूक, माझ्याकडून नकळत होईल कधी चूक, पण तू शब्दांचे बाण न मारता प्रेमाने समजावून सांगून प्रेमाच्या बाणाने घायाळ करशील, प्रेमाच्या बाणाने घायाळ करशील। तर शब्दांचे बाण मारू नको आणि प्रेमाचा वसा मोडू नको,

मतभेद झाले तर प्रेमाने समजावून सांग अशी सुंदर असे भाव असलेली मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की घायाळ होते मन शब्दांचे करुणीवार, घायाळ होते मन शब्दांचे करुणवार, नाती तुटतात जेव्हा शब्द बनतात धारदार। वाह, नाती तुटतात जेव्हा शब्द बनतात धारदार, बंदुकीच्या गोळी समान छिन्न विछिन्न पसरतात, बंदुकीच्या गोळी समान छिन्न विछिन्न पसरतात। अवघी हयात सरते, अवघी हयात सरते, पण शब्द हृदयात घर करतात, पण शब्द हृदयात घर करतात। आणि अगदी खरंय की शब्दांच्या वारामुळे नाती तुटतात, आणि जरी आपण कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते शब्द मनामध्ये घर करून राहतात, आणि बंदुकीच्या गोळी समान ते हृदयाला छिन्न विछिन्न करून टाकतात। खूप अप्रतिम शब्दांकन होतं। आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम मी कात्रज पुणे येथून लिहिले। सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून की आजकाल गोड बोलणारे कमी टोचून बोलणारे जास्त भेटतात, आजकाल गोड बोलणारे कमी टोचून बोलणारे जास्त भेटतात, बोलत असताना त्यांच्या मनातल्या ईर्ष्येच्या भावना जास्त दिसतात। वाह, बोलत असताना त्यांच्या मनातल्या ईर्ष्येच्या भावना जास्त दिसतात, पोटतिडकीने बोलण्याचा आव आणतात, आव आणणारेच कट रचतात, पोटतिडकीने बोलण्याचा आव आणतात, आव आणणारेच कट रचतात, गोड बोलून काटा काढतात, शब्दांचेच तीक्ष्ण वार करतात, गोड बोलून काटा काढतात, शब्दांचेच तीक्ष्ण वार करतात, शब्दांचेच तीक्ष्ण वार करतात। आणि अगदी खरंय की आज जी लोक आपल्याला भेटतात ते स्वार्थासाठी येतात, गोड बोलतात आणि आपला घात करतात। काही जण असेही असतात की गोड बोलतात टोचून बोलतात, आणि एवढंच नाही तर त्यांच्या मनामध्ये आपल्याशी बोलताना ईर्ष्या सुद्धा जास्त असते, असं वाटतं आपल्याला की ही व्यक्ती आपल्यासाठी किती काही करत आहे, परंतु पाठीमागे ते आपल्या विरुद्ध कट रचत असतात आणि गोड बोलून वेळ आल्यानंतर ते आपलाच काटा काढतात। हे सत्य, हे एक कटु सत्य जे आहे ते मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी लिहिले गडचिरोली येथून। उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून। आठ ओळींची रचना सरांनी पाठवलेली आहे। ऐक हा कबीरहाची तुझ्या माझ्या प्रेमाची, वाट किती पाहू मी सांग सख्या मिलनाची, मोहर हा आंब्याचा कोकिळेच्या गाण्याचा, ऋतू मला सांगतो हात तुझा धरण्याचा। आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये विशाखा अनिल जगताप मॅडम लिहित आहेत मुलुंड मुंबई येथून। विशाखा अनिल जगताप मॅडम यांनी मुलुंड मुंबई येथून लिहिलंय तीक्ष्ण स्वरांनी हो मनात वार केला, स्वार्थी माणसा नात्यात दुरावा केला। वा, तीक्ष्ण स्वरांनी हो मनात वार केला, स्वार्थी माणसा नात्यात दुरावा केला, शब्दांनी वायफळ केला आरडा ओरडा, शब्दांनी वायफळ केला आरडा ओरडा, नात्यात मायेचा ओलावा तो सदा कोरडा, नात्यात मायेचा ओलावा तो सदा कोरडा, अहंकाराने पहा सारा सदाचार सोडला, अहंकाराने पहा सारा सदाचार सोडला, स्वार्थी माणसा नात्यात दुरावा केला। वाह। आणि मॅडम पुढे असं लिहित आहेत की अल्पकालीन जीवन तुझे जाणीव ठेव, प्रेम करुणा त्यागाने जीवन सुंदर ठेव, अल्पकालीन जीवन तुझे जाणीव ठेव, प्रेम करुणा त्यागाने जीवन सुंदर ठेव, नात्यात स्वार्थाने प्रेमाचा जरा आटला, स्वार्थी माणसा नात्यात दुरावा केला, स्वार्थी माणसा नात्यात दुरावा केला। तर शब्दांचा वायफळ आरडाओरडा करून नात्यामधला जो मायेचा ओलावा असतो तो कोरडा होत जातो। आपण कधी कधी आवश्यकता नसताना बोलून जातो, आवश्यकता नसताना जास्त बडबड करतो। आणि मी आपल्या शोमध्ये नेहमी सांगत असतो की बोला तेवढंच जेवढं आपण ऐकू शकतो, कारण आपण स्वतः बोलत असताना आपल्याला त्याचं काही गैर वाटत नाही, परंतु समोरचा जेव्हा आपल्याला बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा किती बोलतोय, त्याच्या शब्दांचे किती तीक्ष्ण असे वार आपल्यावर होत आहेत। म्हणजेच आपण एक उत्तम वक्ता दरवेळी असतो, पण आपण उत्तम श्रोता कधी होऊ शकत नाही। जर आपल्याला अशी अपेक्षा असेल की समोरच्याने आपल्याशी गोड बोललं पाहिजे, समोरच्याने आपल्याशी प्रेमानं बोललं पाहिजे, समोरच्याने आपल्याशी मायेनं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तर तीच अपेक्षा समोरची व्यक्ती सुद्धा तुमच्याकडून करत असते। म्हणून

नकळत माझ्याकडून होतात चुका, केविल बाणा मी बिचारा मग सैरभैर, फाड फाड पान उतारा अखंड होतो, फाड फाड पान उतारा अखंड होतो, वाटे तोंड हिचे की ही बंदुकीची फैर, वाटे तोंड हिचे की ही बंदुकीची फैर, बंदुकीची फैर। तर पत्नी जेव्हा बोलत असते तेव्हा बंदुकीच्या फैरीप्रमाणे तिच्या तोंडातून शब्द जे आहेत ते बाहेर पडत असतात। या अनुषंगानाची मॅडमनी पाठवलेली ही सुंदर अशी रचना आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ सुरेखा सुभाष चौंडे कानडे मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिले। सौ सुरेखा सुभाष चौंडे कानडे मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून, विचार शीर्षकाखाली, की आधीच करावा विचार झाडण्या अगोदर शब्दांच्या गोळ्या, आधीच करावा विचार झाडण्या अगोदर शब्दांच्या गोळ्या, पडू नये नंतर विचारात आणि बांधू नयेत शब्दांच्या मोळ्या, पडू नये नंतर विचारात आणि बांधू नयेत शब्दांच्या मोळ्या, दुखवून हृदय समोरच्यांचे नव्हेच होतो आत्मानंद त्या वाते, दुखवून हृदय समोरच्यांचे नव्हेच होतो आत्मानंद, करावा दुसऱ्यांच्याही मनाचा विचार, करावा दुसऱ्यांच्याही मनाचा विचार, सुखवून शब्दांनी मिळे परमानंद, सुखवून शब्दांनी मिळे परमानंद क्या बात आहे क्या बात आहे। तर विचार या शीर्षकाखालील मॅडमचे अतिशय अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश देणारी ही रचना होती की आधी विचार करावा आणि मग बोलावं। आपण जेव्हा इतरांना दुःख देत असतो, इतरांना बोलत असतो, तर त्यामध्ये आनंद नसतो, तर आपण इतरांच्या मनाचा विचार करून त्यांना सुखावले तर त्यामध्ये परमानंद मिळतो। तर हा आत्मानंद आणि परमानंद याबद्दलचे भाव मानणारा मॅडमचा हा सुंदर असा शब्द प्रवास होता। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सोबत तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच आखेड शब्दांचा ज्या शोनी।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन
1: ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि
2: आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले की शब्द वापरावे नेहमी जपून कुणाला दुखवून मिळे न काही. शब्द वापरावे नेहमी जपून कोणाला दुखवून मिळे न काही. आणि मॅडमनी पुढे असं लिहिलंय की तोंडातून गेलेला शब्द कधीच पुन्हा माघारी घेता येत नाही. तोंडातून गेलेला शब्द कधीच पुन्हा माघारी घेता येत नाही. शब्द असतात जशा बंदुकीच्या गोळ्या. शब्द असतात जशा बंदुकीच्या गोळ्या. एकदा सुटल्या की परत कशा येतील. एकदा सुटल्या की परत कशा येतील. घायाळांची कितीही क्षमा मागितली तरी. घायाळांची कितीही क्षमा मागितली तरी. मनाला झालेल्या जखमा तशाच राहतील. मनाला झालेल्या जखमा तशाच राहतील. तर वापरताना शब्द जपून वापरले पाहिजेत. कारण एकदा शब्द निघून गेले की ते परत येत नाहीत. आणि त्यामुळे ज्या जखमा होतात त्या कधीच भरून येत नाहीत. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलंय की वाकबाण या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की पिस्तुलातून गोळ्या जेवी वाकबाण. पिस्तुलातून गोळ्या जेवी वाकबाण. मानसिक घावाने घेतात सहज प्राण. मानसिक घावाने घेतात सहज प्राण. कठोर शब्द

नी करत प्रहार, कठोर शब्दांनी करत प्रहार, माणुसकीचा तो विनाश संहार, माणुसकीचा तो विनाश संहार। आणि अगदी खरं की शब्दांचे जे कठोर प्रहार असतात त्यामुळं माणुसकीचा संहार होतो, विनाश होतो। आणि खूप वेळा आपण पाहतो की मानसिक घाव जो आहे तो या कटु शब्दांनी बसतो, बोलणाऱ्याला त्याचं ना गांभीर्य असतं ना त्याचं काही किंमत असते, परंतु ज्याला बोलणं जातं त्याला मात्र खूप दुःख होतं। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री बाळ माने सर लिहित आहेत कोल्हापूर येथून। श्री बाळ माने सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय, मुखातून निघणाऱ्या शब्दांनी कधी बेताल वक्तव्य करू नये। वा, मुखातून निघणाऱ्या शब्दांनी कधी बेताल वक्तव्य करू नये, बंदुकीच्या गोळ्या समत्यांनी कोणाचा काळजात शिरू नये, बंदुकीच्या गोळ्या समत्यांनी कुणाच्या काळजात शिरू नये, शब्दांचे अस्त्र सुसाट सोडूनी, शब्दांचे अस्त्र सुसाट सोडूनी कुणाचे मन जखमी करू नये, कुणाचे मन जखमी करू नये, नको त्या गोष्टी उघाळत बसूनी, नको त्या गोष्टी उघाळत बसूनी, आपलंही हास करून घेऊ नये, आपलंही हास करून घेऊ नये। वा वा, आणि अगदी खरं की शब्दांनी बेताल वक्तव्य करू नये आणि त्या बंदुकीच्या गोळ्यासारखं कोणाच्या हृदयात शिरू नये, कारण त्यामुळं मन जखमी होतं। आणि नको त्या गोष्टी उघडल्यामुळं आपण कधी कधी चार चौघांमध्ये आपलं हास्य सुद्धा करून घेतो। खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री माधव सुख्या गुरव सरांनी देधक्का मार या नावाने लिहिलंय, कोळ्याचा पाडा मुक्काम कावाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। श्री माधव सुक्र्या गुरव सरांनी देधक्का मारा या नावाने लिहिलंय, कोळ्याचा पाडा मुक्काम कावाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून। सर लिहिताय, सैनिक मी देशाचा या शीर्षकाखाली की गणपती गणराया सुखकर्ता दुःख हरता, तुझ्या कृपेने बनलो देशाचा रक्षण करता, हाती आसे नसो शस्त्र सीमेवर सदा मी तैनात, देशातील जनतेच्या रक्षणा माझ्या मनी काय आहे सांगू कुणा कुणाला, लढणे धर्म जरी नसे शस्त्रे माझ्या जवळ, तरी मनातील शब्दांचीच व्हावी शस्त्रे, तरी मनातील शब्दांचीच व्हावी शस्त्रे, की कुणीही शत्रू येऊ नये मज जवळ, की कुणीही शत्रू येऊ नये मज जवळ, तर मी सैनिक देशाचा आणि शब्दांची शस्त्रे व्हावी, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून लिहिलंय, कमलाकर दिवाकर सर लिहिताय पुणे इथून, असत्यासमोर उघडला तोफखाना सत्याच्या हो मुखाचा, असत्यासमोर उघडला तोफखाना सत्याच्या हो मुखाचा, निघाले तीव्र वाग्बाण मुखातून करण्या बिमोड असत्याचा, गेले विरून असत्य मंगल सुंदर सत्यासमोर क्षणात, गेले विरून असत्य मंगल सुंदर सत्यासमोर क्षणात, नाही दीर्घकाळ आयुष्य असत्यास, वा अल्पायुष साक्षात, नाही दीर्घकाळ आयुष्य असत्यास अल्पायु साक्षात, धराकास सत्याची सतत होण्यास ते सुंदर हो जीवन, धराकास सत्याची सतत होण्यास ते सुंदर हो जीवन, जगाल जीवन आनंदात समाधानात उंचावंती मान। आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की सत्य आहे चिरंजीव या कलियुगातील हो समाजात, सत्य आहे चिरंजीव या कलियुगातील हो समाजात, म्हणून आहे सत्यमेव जयते भारताचे ब्रीदवाक्य ज्ञात, म्हणून आहे सत्यमेव जयते भारताचे ब्रीदवाक्य ज्ञान। तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की असत्या समोर उघडला तोफखाना सत्याच्या हो मुखाचा, निघाले तीव्र वाग्बाण मुखातून करण्या बिमोड सत्याचा। तर अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी मुक्काम पोस्ट दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून लिहिलंय। मॅडम लिहिताय की शब्दासारख्या गोळ्या झाडल्या वाचा असावी माणुसकीची, शब्दासारख्या गोळ्या झाडल्या वाचा असावी माणुसकीची, मनगाभा त्या जळून खाकल्या, मनगाभा त्या जळून खाकल्या, नसावी तलवार भाषेच्या बंदुकीची, नसावी तलवार भाषेच्या बंदुकीची, गोळ्यासारखे शब्द सुटतात तोंडून, गोळ्यासारखे शब्द सुटतात तोंडून, नात्यांमध्ये येतो कटुतेचा पूर, नात्यांमध्ये येतो कटुतेचा पूर, विचारांचा घाल

सापळा विचारांचा घालतो सापळा, शब्दांचीच होते कत्तल अखेर, शब्दांचीच होते कत्तल अखेर. आणि खरंय की मनगाभा त्या जळून खाकल्या, नसावी तलवार भाषेच्या बंदुकीची. तर भाषेच्या बंदुकीची तलवार नसावी, कारण विचारांचा घालतो सापळा शब्दांचीच कत्तल शेवटी होते. तर या शब्दांमुळं किती नुकसान होतं याबद्दल खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळेकरांनी लिहिले, तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून श्री प्रदीप मोहिनीराज मुळेकर लिहित आहेत, तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून, की कोणाच्याही बरोबर बोलणे करताना मनामध्ये आपण काय बोलणार, कशा प्रकारे बोलणार हे विचारपूर्वक असलंच पाहिजे. बोलण्यात आलेला प्रत्येक शब्द जणू बंदुकीच्या गोळी बंदुकीची गोळी सारखा असतो. बोलण्यात आलेला प्रत्येक शब्द जणू बंदुकीची गोळी सारखा असतो. खरंच मनावर ताबा असणं फारच महत्वाचं आहे. एखाद्याच्या हृदयाला शब्दशस्त्राप्रमाणे घायाळ करू शकतात. एखाद्याच्या हृदयाला शब्द शस्त्राप्रमाणे घायाळ करू शकतात. बोलण्यातून कोणाच्याही मनोभावनेला ठेच लागता कामा नये. आणि शेवटी सरांनी लिहिलंय की याची माणसाने कटाक्षाने दक्षता घेणं महत्वाचं असतं, याची माणसानं कटाक्षानं दक्षता घेणं महत्वाचं असतं. तर आपले शब्द हे कोणाला शस्त्राप्रमाणे वोचू नये याची दक्षता घेणं किती गरजेचं असतं याबद्दलचं सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सर लिहित आहेत, पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय की जिभेच्या धारांनी विखरतो वाद, जिभेच्या धारांनी विखरतो वाद, वाचा बनते घातक शस्त्रसंचार, वाचा बनते घातक शस्त्रसंचार, शांततेच्या स्वप्नांवर होतो आघात, शांततेच्या स्वप्नांवर होतो आघात, शब्दांमध्ये असतो विषाचा भार. वा, शब्दांमध्ये असतो विषाचा भार, तोंडातून काढू नये रे बंदुकीची वाईट गोळी. या वाद आहे, तोंडातून काढू नये रे बंदुकीची वाईट गोळी. आपलेच शब्द बनते आपल्यासाठी विषारी नळी, आपलेच शब्द बनते आपल्यासाठी विषारी नळी, आपल्यासाठी विषारी नळी. आणि खरंय की जिभेच्या धारांनी विखरतो वाद, वाचा बनते घातक शस्त्र संचार. तर विषारी शब्द विषारी वाचा जणू काही बंदुकीची गोळी, तेवढीच धारधार तेवढीच तीक्ष्ण आणि तेवढीच भेदक अशी. त्यामुळे शब्द हे जपून वापरले पाहिजेत. आणि या श्रृंखलेमधील पुढच्या एका अप्रतिमाच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये संजय गायकवाड सरांनी लिहिलंय, किशोर छत्रपती संभाजीनगर येथून. संजय गायकवाड सर लिहिताय किशोर छत्रपती संभाजीनगर येथून. शब्दच आहे धन प्रसन्न करावे मन. वा, शब्दच आहे धन प्रसन्न करावे मन, शब्द आहे देव आणि शब्द ठरतो दानव, शब्द आहे देव आणि शब्द ठरतो दानव. मुखातून येतो कधी शब्दांचा बेभान वारा, मुखातून येतो कधी शब्दांचा बेभान वारा, मग अविचारांनी पेटवतो आसमंत सारा, मग अविचारांनी पेटवतो आसमंत सारा, आसमंत सारा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा, तर शब्द म्हणजे धन आणि शब्दांनी प्रसन्न मन करावं केलं पाहिजे. शब्दांना देव असं संबोधून शब्द दानव सुद्धा ठरतात. त्यामुळे मुखातून शब्दांचा बेभान वारा जेव्हा जेव्हा आलेला आहे तेव्हा तेव्हा त्या अविचारांनी सारा आसमंत पेटलेला आहे असं अप्रतिम असं वर्णन सरांच्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये जीवघेणे शब्द या शीर्षकाखाली सौरसिका तुपे मॅडम लिहित आहेत पुणे इथून. सौरसिका तुपे मॅडमनी पुणे इथून लिहिलंय की जीवघेण्या शब्दांनी पीळ पडतो नात्यात. वा, जीवघेण्या शब्दांनी पीळ पडतो नात्यात, गणना होत नाही बोलणाऱ्याची माणसात, गणना होत नाही बोलणाऱ्याची माणसात. हळव्या काळ झाला शब्द लागतात जिवारी, हळव्या काळ झाला शब्द लागतात जिवारी, कसा घेईल तो जगण्याची उभारी, कसा घेईल तो जगण्याची उभारी. क्या बात आहे, अप्रतिम. तर शब्द त्या जीवघेण्या शब्दांनी नात्याला पीळ पडतो आणि बोलणाऱ्याला

माणसं त्याच्या जवळ जात नाही, त्याची गणनाच माणसात होत नाही, तो दुरावतो माणसांपासून. आणि त्याचबरोबर मॅडमनी पुढे असं लिहिलंय की जे शब्द असतात ते जेव्हा काळजाला लागतात, हळदा काळजाला जिव्हारी असे लागतात, तेव्हा जगण्याची उभारी संपून जाते. नैराश्य येतं, डिप्रेशन येतं. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत, मुक्काम बैवाडा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया येथून. श्री किशोर कुमार मलेवार सरांनी मुक्काम बैवाडा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की चांगल्या शब्दापेक्षा तरीही लवकर पसरे वाईट विचार, चांगल्या शब्दापेक्षा तरीही लवकर पसरे वाईट विचार, शब्दांची तर सत्ता चाले बंदुकीच्या गोळीपेक्षाही फार. त्या बाबत शब्दांचीच तर सत्ता चाले बंदुकीच्या गोळीपेक्षाही फार. सरांनी पुढे असं लिहिलंय की शब्दामध्ये प्रेमही दिसे नाते सदा वसे दिलदार, शब्दांमध्ये प्रेमही दिसे नाते सदा वसे दिलदार, शब्दांमुळे वैरही संपे. वा, शब्दांमुळे वैरही संपे, शब्दच कवीचे जादूगार, शब्दच कवीचे जादूगार, शब्दच कवीचे जादूगार. वा वा, तर खरंच की चांगल्या शब्दापेक्षा वाईट लवकर पसरतं, आणि हे एक कटु सत्य आहे नाही का श्रोते हो. आणि जसं सरांनी लिहिलंय की शब्दांचीच तर सत्ता चाले बंदुकीच्या गोळीपेक्षा फार, आणि शब्दांनी मन तुटतात. शब्द हे खूप जपून वापरलेले पाहिजेत, आणि कवींचे शब्द हे जणू जादूगाराच्या शब्दासारखे असतात. ते जगण्याची उमेद देतात, ते समाजाच्या प्रत्येक घटनांचं प्रतिबिंब असतात. खूप अप्रतिम सुंदर रचना सरांची होती. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये महेश्वरी पवार मॅडम यांनी अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले. महेश्वरी पवार मॅडम लिहितायत अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून. असाच एक दिवस होता, हात त्याचा माझ्या हातात होता, असाच एक दिवस होता, हात त्याचा माझ्या हातात होता, दिवस तसा शांतच होता, ओ त्याचे हळुवार हल्ले मग बोलून गेले, ओट त्याचे हळुवार हल्ले मग बोलून गेले, हे भेट आपली शेवटची पुन्हा आता भेटणे नाही, हे भेट आपली शेवटची पुन्हा आता भेटणे नाही, शब्द त्याचे असे की जणू बंदुकीची गोळी, शब्द त्याचे असे की जणू बंदुकीची गोळी, जी हृदयाला गेली आर पार करून, जी हृदयाला गेली आर पार करून, त्या दिवसापासून रोज जगते आहे, त्या दिवसापासून रोज जगते आहे, थोडे थोडे मरून, थोडे थोडे मरून, थोडे थोडे मरून. तर एक शब्द जो जीवन उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो, एक शब्द जो काळ चिरणारा ठरू शकतो, एक शब्द जो आपल्या जीवनामध्ये वादळ आणू शकतो. त्यामुळं बोलताना जपून बोललं पाहिजे. त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण शब्द वापरू तेव्हा त्या शब्दांना लगाम घातला पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे. कारण आपण सहज बोलून जातो, कधी जाणीवपूर्वक बोलतो, आपल्याला माहित असतं की एखादी गोष्ट बोलल्यामुळं समोरच्या व्यक्तीला दुःख होणार आहे, आपल्याला माहित असतं की एखादी गोष्ट बोलल्यामुळं समोरचा व्यक्ती हा दुःखी होणार आहे, व्यतीत होणार आहे, त्याला त्रास होणार आहे, तरी सुद्धा आपण ते बोलतो, ते जाणीवपूर्वक बोलतो. आणि हे करणं जेव्हा आपण एखाद्याला, आपल्या शो मध्ये मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा आपण एखाद्याला बोलतो वाईट बोलतो तेव्हा ते वाईट बोलण्यासाठी आधी आपल्या मनामध्ये वाईट विचार आलेला असतो आणि त्यानंतर तो शब्दावाटे बाहेर पडतो. म्हणजे आपलं मन आधी वाईट झालेलं असतं, आपलं मन आधी कृषित झालेलं असतं, इतरांना बोलण्याआधी आपण स्वतःला कृषित करून घेतो, स्वतःला गढूळ करून घेतो, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं शरीर हे गहाण होतं आणि त्यानंतर ते इतरांपर्यंत पोहोचतं. चला तर मग शब्दांना लगाम घालूया, चला तर मग शब्दांना संयमाने हाताळूया, चला तर मग शब्दांना आजपासून हळवेपणाने गोंजारूया, एकमेकांना जास्तीत जास्त चांगला आणि प्रेमळ बनण्याचा प्रयत्न करूया. आणि श्रोते हो, तुम्ही गजाल पाहिले का? बघता बघता तुमच्याशी गप्पा मारता मारता, तुमच्या सुंदर सुंदर कवितांचा आस्वाद श्रोत्यांना देता देता, त्याचं सादरीकरण करता करता आपल्या शोची वेळ संपते. त्यामुळे मला आजच्या शो पुरती तुम्हाला तुमची रजा घ्यावी लागणार आहे. हो, पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईल पुढच्या रविवारी दुपारी 1:30 तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर, आणि तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजेच हा खेड शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत. पण आता मला

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: तो हमारे थॉट्स का सोर्स है, स्रोत है, संकल्प भी किस आधार पर उठ रहे हैं। एक है पास्ट एक्सपीरियंसेस, कोई बीती हुई बातें, दूसरी इन्फॉर्मेशन जो हम पढ़ते हैं, सुनते हैं, और तीसरी हमारा बिलीफ सिस्टम, हमारी मान्यताएं ये हैं। तो वो मान्यता के आधार से, जैसे कभी खुशी कभी गम, जीवन ही ये है, तो ये एक मान्यता है। तो थॉट ऑटोमेटिकली गम की थॉट, उदासी की थॉट क्रिएट करने की आप अपने आप को परमिशन दे देते हैं। जहां आपने अपनी बिलीफ सिस्टम को चेंज किया कि खुशी इज एवरलास्टिंग, तो फिर आपकी थॉट प्रोसेस ऑटोमेटिकली उस डायरेक्शन में जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोतेहो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमचं घेऊन आलोय कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, मागच्या भागात तुम्हाला सांगितलंच होतं की आज भाग आपला जो होणार आहे त्या भागामध्ये आपण स्मिताताईंकडनं संतूर याच वाद्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार हे आपण जाणून घेऊयात। नंबर एक, 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता ज्याचे काही समीक्षकांनी कौतुक केले होते। नंबर दोन, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो तमिळ, तेलुगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता। नंबर तीन, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे संगीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांहूनही अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे। चला तर मग असेच काही गाणी आणि संतूर या विषयाची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत स्मिताताईंकडनं। आपल्या स्टुडिओमध्ये स्मिताताईंचे मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
3: थँक्यू ऋषी, सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत। मागच्या भागात पण आपण संतूरची माहिती घेतली होती आणि या भागात पुढे जाण्यापूर्वी ऋषी एखादं छानसं संतूर मधलं गाणं ऐकूनच कार्यक्रमाला सुरुवात करायची का?
2: हो ताई, काहीच हरकत नाही। आपण आजच्या पहिलं गाणाकडे आता आपण वळूयात। तो 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता ज्याचे 21व्या शतकातील काही समीक्षकांनी कौतुक केले होते। त्याचे नाव होते बरसात की रात। हा चित्रपट ब्लॉकबस्टर आणि 1960 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला। 21व्या शतकातील काही समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे, विशेषतः मधुबाला यांच्या कामगिरीची आणि साऊंडट्रॅकची दखल घेतली आहे। या चित्रपटातले एक गाणे आता आपण ऐकणार आहोत। या चित्रपटामध्ये 9 गाणी होती आणि ह्या सगळ्या गाण्यांची एकूण लांबी होती 47 मिनिटे। संगीतकार होते रोशन आणि गीतकार होते साहिर लुधियानवी। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गायले आहे सुमन कल्याणपूर आणि कमल। या गाण्यामध्ये आणखीन काही तंतुवाद्य आपल्याला ऐकायला मिळणार आहे। चला तर मग ऐकूयात हे पुढचं गीत। गाण्याचे बोल आहेत गरजत बरसत सावन आयोरे, बरसात की रात या चित्रपटाला पुढच्या गाण्याने आपण आजच्या भागाची सुरुवात करत आहोत।

आपण संतूर या वाद्याची माहिती घेतोय आणि हे आपण पाहिलंय की हे वाद्य प्रामुख्याने चौकोनी अशा आकाराचं आहे. याला मुख्य पट्ट्या, तारा, खिळ किंवा पिना आणि वाजवायला काड्या असतात. एक एक तार वेगळी वाजत असल्यामुळे यावर सलग सूर निघत नाहीत, पण सुरांचा पाऊस पडल्यासारखा अगदी वेगळाच अनुभव संतूरमध्ये येतो. ऋषी, तुझं पहिलं गाणं ऐकवलंस ना, गरजत बरसत सावन आयोरे, ते अगदी समर्पक आहे बरं का संतूरला. संतूर हे काश्मीरी वाद्य असल्यामुळे उत्तुंग पहाड, त्यातून जुळजुळ वाहणारे झरे, दगड गोट्यांमधून खळखळ आवाज करत असणाऱ्या नद्या, नीरव शांततेत कूजन करणारे पक्षी,

0: अशी चित्र डोळ्यासमोर आपोआप उभी राहतात आणि ते सगळं चित्र संतूर वादनामध्ये आपोआपच उतरतं. हा सगळा निसर्ग ज्या गाण्यामध्ये उतरलाय असं एखादं आणि ज्याच्यात भरपूर संतूर वाजवलंय असं गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकवूया.
1: वा, ताई तुम्ही खूप छान माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जसं म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात जाणारं गाणंही आता आपण ऐकणार आहोत. चला श्रोते, आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या भागाचं दुसरे गाणे ऐकायची. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट होता जो तमिळ, तेलगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमिक करण्यात आला होता. त्याचे नाव होते आखरी खत. आखरी खत या चित्रपटामुळे आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीतला एक नवीन चेहरा मिळाला, राजेश खन्ना. आखरी खत या चित्रपटाचे 1979 साली तमिळ भाषेमध्ये पुन्हा नीर, 1981 साली तेलगूमध्ये चिन्नारी चिट्टी बाबू आणि 1974 साली तुर्कीमध्ये गारीब पुश रिमेक करण्यात आला होता. त्यात आपण जे गाणे ऐकणार आहोत, मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहाडी रागाचं वर्णन ज्या पद्धतीने केलं त्याच पहाडी रागावर हे गाणे बांधले असून संगीतकार होते खयाम, गीतकार होते कैफी आझमी. चला तर मग ऐकूयात हे आखरी खत या चित्रपटातलं पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत बहारो मेरा जीवन भी सवारो.

0: ताई आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा की माझ्या बरोबरची जी पिढी आहे त्यांना आतापर्यंत फक्त एकच व्यक्ती असा माहिती आहे की जे संतूर वाजवतात आणि त्यांचं नाव शिवकुमार शर्मा. तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल की शिवकुमार यांच्या खेळीस आणखीन कोणी संतूर वाजवलेली आहे का?
1: तसे काश्मीरच्या भूमीतले आणि या काश्मीरी वाद्याची जन्मभर सेवा करणारे पंडित शिवकुमार शर्मा यांची माहिती मागच्या भागात पण आपण घेतलीच होती. काश्मीरच्याच भूमीचे सुपुत्र पंडित भजन सोपोरी, अभय सोपोरी हे दोन जगप्रसिद्ध संतूर कलाकार आहेत बर का. तसंच पंडित शिवकुमार शर्मा यांचा मुलगा राहुल शर्मा हा पण अगदी जगप्रसिद्ध कलाकार असून त्यांनी पण भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच वेस्टर्न म्युझिकची फ्युजन करून तरुणाईला आवडेल असं मॉडर्न संगीत निर्माण केलंय. तसंच उल्हास बापट, तरुण भट्टाचार्य, दिलीप काळे, सतीश व्यास, धनंजय दैठणकर, निनाद दैठणकर अशी काही नावं प्रामुख्याने सांगता येतील.
0: दिलीप काळे या नावाचा उल्लेख केला त्याच्यावरनं तुम्हाला सांगतोच होतो वारीला जायचं पालखी बरोबर. मागच्या वर्षी माझं 25वं वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्ष असं होतं की ते दिलीप काळेचे आहेत ते स्वतः माझ्या बरोबर आळंदी ते पुणे वारी पायी चालत माझ्या बरोबर पुण्यापर्यंत आले होते. याचा उल्लेख केला त्यांच्याबद्दलची
1: सांगितलं. इतके महान कलाकार आहेत,
0: प्रसिद्ध कलाकार आहेत आणि संतूर वादक आहेत आणि त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला होता. संपूर्ण वेळ आमच्या बरोबरचे चालत पुण्यापर्यंत आले होते.
1: वा वा ऋषी, पण हे वाद्य थोडं कठीण असल्यामुळे जितक्या प्रमाणात लोक व्हायोलिन किंवा गिटार किंवा हार्मोनियम शिकतात तितक्या मोठ्या प्रमाणात संतूर शिकत नाहीत. अर्थात इथे ज्यांची नावं घेतली आहेत ते कलाकार आणि त्यांचे विद्यार्थी यांनी संतूरची परंपरा जागृत ठेवली आहे बर का. पण ऋषी, अजून पुढे जाण्याआधी आपण श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का?
0: चला तर मग श्रोतो, आता वेळ झाली आहे आपलं पुढचं गाणं ऐकायची. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झाला हिंदी चित्रपट होता ज्याचे संगीत चित्रपट झाल्यानंतर 50 वर्षांनी अधिक काळ होनी अजूनही लोकप्रिय आहे. नाव होते आए दिन बहार के. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्या वर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन यादीत 7व्या स्थानावर राहिला. या चित्रपटाचे संगीत प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांनी अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे. विशेषत ये कली जब तलक फुल बन के खिले आणि आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या गाण्याचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वरसाज सुरेला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. कदाचित श्रोत्यांनी ओळखला जात असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत सुनो सज्जना पपी हेनी. अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत आए दिन बहार के या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आता आपल्या या भागामधला पुढचा प्रश्न मला तुम्हाला आता असा विचारायचा आहे. आतापर्यंत आपण बरीच गाणी ऐकली, पण संतूरमध्ये जास्त गाणी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित आहेत का?
1: भरपूर गाणी आहेत शास्त्रीय संगीतावर आधारलेली, पण अगदी तितकीच गाणी भावसंगीतातली, लोकसंगीतातली अशी पण आहेत बरं का. आता असंच एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना, जे अगदी खास फिल्मी गीत म्हणून सगळ्यांच्या मनात बसलेलं असेल. जसं की रोका कई बार मैंने दिल की उमंग को, किंवा शम्मी कपूरचं इशारो इशारो मे, किंवा किसी राह मे किसी मोड पर. तर ऋषी, यातलं कुठलं गाणं आज ऐकवायला आवडेल?
0: तसं पाहायला गेलं तर तुम्ही तिन्ही गाणी अतिशय सुरेख निवडली श्रोत्यांना ऐकणार. पर्यंत वेळाभावी आपण इथे एकच गाणं आपण ऐकू शकणार आहोत. आणि मी जे गाणं निवडलं आहे ते आहे 1970 साली प्रसिद्ध चित्रपट जो झाला होता त्या चित्रपटाचं नाव होतं मेरे हम सफर. आणि जे गाणं आता पुढचं आम्ही ऐकणार आहोत ते गाणं जितेंद्र आणि शर्मिला टागोर यांच्यावरती पिक्चराईज केलेलं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत किसी राह में किसी मुड़ पर. चला तर मग ऐकूयात 1970 साली प्रदर्शित झालेल्या मेरे हम सफर या चित्रपटावरलं हे पुढचे गीत.

0: ताई मागच्या भागात संतूर वाद्याची थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्याच्या संदर्भातली माहिती खूप छान तुम्ही श्रोत्यांना दिली होती. आणखीन काही माहिती आहे का होत्या संदर्भातली?
1: हो जरूर. एकतर हा मुद्दा आपण आता समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, नंतर त्यांची आवडती वाद्य, गायक वादक वगैरे आपण आधी माहिती करून घेतो. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती ऍज अ काउन्सिलर आपल्याला माहिती करून घ्यावी लागते, कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात, नाही का? तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं किंवा वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे काही आवडेल ते करायला आपण परमिशन देत असतो. ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, हा मुद्दा आपण मागच्या वेळी पाहिला होता. याच्यामध्ये भरपूर सारी रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, तसंच सुगम संगीत, बॉलिवूडमधलं म्युझिक, तसंच वेस्टर्न सोबत केलेली फ्युजन असे खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे क्लायंटच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला आणि त्यासोबत गुणगुणायला किंवा व्यक्त व्हायला खूप ऑप्शन्स आहेत. तर आपण ताणतणावांबद्दल बोललो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या तडजोडी, आजार, पैशाची अडचण किंवा चिंता, बिघडलेले नातेसंबंध, अशा अनेक गोष्टी जेव्हा खूप टोकाला जातात असं वाटायला लागतं ना, तेव्हा हा ताण येतो. खरं तर ताण काही प्रमाणात चांगला पण असतो बरं का, पण त्याबद्दल बोलण्यापूर्वी एक छानसं गीत श्रोत्यांना ऐकवूया आणि मग पुढे जाऊया.
0: नक्कीच श्रोत्यांना सुरक्षा असं गीत ऐकवणार आहोत.
2: 1972 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधील असे गाणे होते जे राजेश खन्ना यांनी सुरुवातीला मंजूर केले नाही. हिंदी चित्रपट नाव होते मेरे जीवन साथी. 1971 सालच्या राजेश खन्ना यांचा तनुजा यांच्या बरोबर ब्लॉकबस्टर चित्रपट हत्ती मेरे साथी या चित्रपटानंतरचा दुसरा चित्रपट होता. राजेश खन्ना यांनी सुरुवातीला आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे मंजूर केले नव्हते, परंतु जेव्हा दिग्दर्शक रविकांत नागाईच यांनी आर डी बर्मन यांना सांगितले तेव्हा आर डी बर्मन राजेश खन्ना यांच्या खोलीत हार्मोनियम घेऊन गेले आणि खन्ना यांनी ट्यून मंजूर केल्याचे सांगून 15 मिनिटांनी परत आले. गाणे होते ओ मेरे दिल के चैन. जे गाणे गायले आहे किशोर कुमार यांनी, गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार होते आर डी बर्मन. चला तर मग ऐकूयात ओ मेरे दिल के चैन.

श्रोतो संतूर या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर। आनंदी रहा, आनंद लुटा।
2: तर ब्रेकच्या आधी आपण ताणाबद्दल बोलत होतो नाही का, की ताण काही प्रमाणात चांगला पण असू शकतो। म्हणजे हे जे गाणं ऐकलं होतं ना आता, ओ मेरे दिल के चैन, आठवून पहा बरं, प्रिया करायला प्रेमात चैन पडत नाहीये। खरं म्हटलं तर ही पण एक प्रकारची अस्वस्थताच हो ना, पण हवी हवीशी बरं का, ह्या ताणाचा त्रास होत नाही। ही आहे हवी हवीशी हुरहुर, पण ही जेव्हा नकारात्मक व्हायला लागते ना, तेव्हा तिचं रुपांतर होतं टेन्शनमध्ये। म्हणजे मनावर साठलेलं ओझ, अश्रू, भीती किंवा न्यूनगंड किंवा चिंता, काळजी, संताप, उदासपणा, जेलसी किंवा असूया किंवा जळजळ, अपमान, नाकारलं गेल्याची भावना, अशा नको नकोशा भावना जेव्हा होतात ना, तेव्हा आपण त्याला म्हणतो नकोसा ताणतणाव। या नकोशा भावनांच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा संगीतच मदत करतं। खास करून गटारासारख्या तुंबलेल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायला संगीत जणू काउन्सेलर सारखीच मदत करतं बरं का। आता असं एक गाणं ऐकूया की जिथे विरहामुळे किंवा दुराव्यामुळे ती प्रेयसी तिच्या मनातली तगमग व्यक्त करते।
3: आता तुम्ही जे बोललात ना त्याच निगडीत एक मराठी गाणं सुचतंय, तेच आपण श्रोत्यांना ऐकूया। श्रोतो, भारत आंबे यांनी अनेक उत्तमोत्तम भावगीतं मराठी साहित्याला दिली आहेत, यातलंच एक गीत आता आपण ऐकणार आहोत। ते राजकवी भारत आंबे यांचं अप्रतिम गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी। अवीट गोडीचं हे गीत कधीही आणि कुठेही कानावर पडलं तर मराठी रसिकाला जागेवरच ठेवून ठेवतं। अर्थात यात संगीत आणि लता दीदींच्या आवाजातील आर्तता याचा फार मोठा वाटा आहे। मुळात तांब्यांचे शब्द त्या मागचे अर्थ पंडितजींनी तितक्याच ताकदीच्या आवाजात गाऊन घेऊन या कवीच्या शब्दांचं अक्षरशः चीज केलंय, आणि तांब्यांच्या साऱ्याच कवितांच्या बाबतीत हे विधान सत्य आहे। नदीला पूर आल्यानं एका तीरावर अडकून पडलेल्या कोणा स्त्रीचे हे गाणं असावं असंच वाटतं। किंबहुना नदीला आलेला पूर, सुटलेलं वादळ, काळकुट्ट झालेलं आकाश आणि नदीचं वर चढलेलं पाणी, उतराची वाट पाहत उभी असलेली कुठली तरी विस्कटलेली स्त्री असं चित्रण हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर उभं

राहत. ती म्हणत आहे की तिचा प्राण विसावा म्हणजेच पती किंवा प्रियकर नदीच्या पलीकडे तीरावर आहे आणि मी मात्र अलीकडच्या तीरावर अडकून पडली आहे. नदी पार करावी तर ती वैरिणी असल्यासारखी अफाट वाहतीये. तिनं वाट अडवून धरली आहे, जणू काळ नागिणी झाली आहे. आणि ह्याच गाण्याला सुरेख असा संतूर वाद्याचा आवाज सुद्धा खूप छान आपल्याला ऐकायला मिळतो. तर हेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कशी काळ नागिणी. ऐकूयात हे सुरेख असं मराठी गीत.

0: वा, विरहाचीच भावना व्यक्त करणारं हे एक गीत आपण ऐकलं, कशी काळ नागिणी. आणि थोडं वेगळा पोत असलेलं पण विरहाचीच भावना व्यक्त करणारं रैना बीती जाय हे गाणं आता श्रोत्यांना ऐकूया का?
1: हो ताई, नक्कीच. आणि आपल्याकडे ते उपलब्ध सुद्धा आहे. श्रोत्या, विश्रांतीला जायच्या आधी तुम्हाला म्हणालो होतो की 1972 साली वर्षी झाला हिंदी चित्रपट होता जो एका बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. त्याचे नाव होते अमर प्रेम. हा चित्रपट 1970 साली वर्षी झालेल्या निशी पद्मा ह्या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. शर्मिला टागर त्यांचा मुलगा सैफ अली खानच्या जन्मानंतर साईन केलेल्या पहिल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ह्या गाण्यामध्ये दोन रागांचे सामान्य मिश्रण आहे. मुखड्यामध्ये राग तोडी आहे आणि अंतरामध्ये खमाज राग आहे. या गाण्याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. तर गायले आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. गाण्याचे बोल आहेत रैना बीती जाए.

0: स्मिताता, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे. आपण जी म्युझिक थेरपी देतो त्यामध्ये सुरांइतकेच शब्दांना पण महत्व असते का?
1: वा ऋषी, काय छान प्रश्न विचारलास. संगीताची व्याख्या म्हणजे डेफिनेशनच अशी आहे की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. अर्थातच गीत म्हणजे शब्द सुरांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलेलं असतं ते संगीत. जर आपल्याला फक्त सूर हवे असतील ना तर थेरपीच्या खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो, बरं का? जसं की क्लायंटची हिस्ट्री वगैरे, आपण त्याविषयी आधी बोललेलो आहेत. पण सध्या स्वरसंध्यामध्ये आपण पेशंटवर काम करत नसून सर्वसामान्यपणे संगीत कसं ऐकावं, त्याच्यामुळे कोंडलेल्या भावनांना काढून माणूस पुन्हा सकारात्मक ऊर्जा कशी मिळवू शकतो या दृष्टिकोनातनं शिकत आहोत. ज्यांना फक्त सूर ऐकायला आवडतात ना, त्यांच्यासाठी मी सुचवेन पंडित शिवकुमार शर्मा यांचा राग अंतर्ध्वनी, म्हणजे जणू आपल्या अंतःकरणाचा पडसादच. हा राग एका जागी बसून डोळे मिटून ऐकून पहा बरं. अर्थातच गाडी चालवताना किंवा काम करताना डोळे मिटून भलतेच प्रयोग करू नका बरं का श्रोते हो. तर निवांत एका जागी बसून डोळे मिटून बसा, आडवे पडून ऐकलात ना राग अंतर्ध्वनी तरी चालेल. मन किती शांत झालं तो अनुभव घ्या आणि तो अनुभव कसा होता हे आम्हाला जरूर कळवा बरं का. अर्थातच ते श्रेय त्या महान कलाकारांचंच बरं का.
0: वा ताई, खूपच वेगळ्या दृष्टिकोनातनं आज तुम्ही श्रोत्यांना संगीताकडे पाहायला तुम्ही सांगत आहात. पण मला काय वाटतं ताई की आजच्या जो भागामध्ये आपण जी काही गाणी घेतली ती थोडी जास्त करून गंभीर मूळचीच गाणी होती, नाही का? तर मग आपण श्रोत्यांना एखादं हलकं फुलकं गाणं ऐकवायचं का?
1: जरूर. पहा बरं, एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटणार आहे, त्याला आपण खूप सुंदर दिसायला हवं ना, म्हणून मग नटतीये मुरडतीये आणि अर्थातच साथीला आहे संतूर, असा गोड मूड पकडणारं एक गाणं ऐकवायचं.
0: नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने गाण्याच्या संदर्भात बोलवलं त्याच्यावर मला एक गाणं आता सुचलेलं आहे, तेच गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकूया. 1973 साली रिलीज झालेला हिंदी चित्रपट होता जो एका बंगाली कथेवर आधारित होता. 1973 साली एक हिंदी चित्रपट असे झाला होता, त्याचे नाव होते सौदागर. हा चित्रपट नरेंद्रनाथ मिश्रा यांच्या रास या बंगाली कथेवर आधारित होता. या चित्रपटाने व्यावसायिक दृष्ट्या चांगली कामगिरी केली नव्हती तरी 46व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारतीय प्रवेश म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे रिमिक्स व्हर्जन खूप गाजले होते, लोकांना आठवतही असेल, वैशाली सामंत यांचं रिमिक्स व्हर्जन होतं. गाण्याचे बोल होते सजना हे मुझे सजना के लिए. ऐकूयात रिमिक्स व्हर्जन ची छोटीशी झलक आपण आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर सौदागर ह्या चित्रपटामधलं ओरिजिनल ट्रॅक आपण ऐकवणार आहोत.

0: आता पुढचं गाणं पण प्रेमाचंच ऐकूया हा, पण यात आहे आपल्या अहंकाराचं पूर्ण समर्पण. जणू तिला प्रेमात सापडलाय अगदी परमेश्वरच. यातही साथीला आहे अर्थातच संतूर.
1: वा, तुम्ही तरी ज्या प्रमाणे समजून देत होता श्रोतांना, त्यावेळेला मला फक्त एकच गाणं डोक्यामध्ये आलं. खानदान ह्या चित्रपटातलं 1965 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यामधलंच हे अतिशय सुरेख गाणं श्रोते आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत तुम्ही मेरे मंदिर. लता दिदींनी हे गाणं अतिशय सुरेखरित्या गायलेले आहे. चला तर मग ऐकूयात गीत.

वाह ताई, आजचा भाग तर खूपच छान रंगला नाही का? पण काय यशवंत, आपल्याला वेळेकडे पण लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे आणि आता कार्यक्रमाची वेळ पण आता आपली संपत आलेली आहे, त्यामुळे श्रोतो तुम्हाला नेहमीप्रमाणे मी शेवटचं गाणं सोडून जाणारच आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया तुम्हाला जर का आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहात, त्यासाठी तुम्हाला मी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय. ज्या श्रोत्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल तर ते प्रश्न आणि प्रतिक्रिया पुढच्या काही भागांमध्ये तुमच्याच आवाजात आम्ही ऐकू शकणार आहोत. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 7414999185. चला तर मग अशाच काही नवीन वाद्यांसह, नवीन माहितीसह आणि नवीन हिंदी मराठी जुन्या गाण्यांसह पुढच्या भागात आम्ही म्हणजेच आरजे ऋषी आणि स्मिता सोनी आम्ही तुम्हाला पुनश्च भेटा येऊच. शेवटचं गाणं श्रोते हो तुमच्यासाठी मी सोडून जातोय अतिशय सुरेख हिंदी गाण्यात. ते गाणे आहे 1987 सालच्या एका चित्रपटामधलं. श्रोते 1987 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते इजाजत. हा चित्रपट सुबोध घोष यांच्या जातुग्रह या बंगाली कथेवर आणि 1964 साली प्रदर्शित झालेल्या जतुग्रह या बंगाली चित्रपट

0: चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामध्ये एकूण 4 गाणी होती. ही सगळी गाणी आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली होती. सगळी गाणी ही गुलजार साहेबांनी लिहिलेली होती. या 4 गाण्यांपैकीच एक गाणे आपण आता ऐकणार आहोत. याच गाण्यामुळे आशा भोसले यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गाण्याचे बोल आहेत मेरा कुछ सामान. अतिशय सुरेख गाणं ऐकणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: प्रिया, चलिए अब अपने एक्सपर्ट जी से जानते हैं कुछ और नई बातें ज्ञानेश्वर महाराज जी के बारे में।
1: जिथून त्यांचा वैराग्य वृत्ति निर्माण झाली आणि एक संत म्हणून ते पुढे आले। अजून असं म्हणतात की हे जे संत ज्ञानेश्वर आहेत हे 13व्या शतकात मध्ये प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत। तर कवी म्हटलं तर ह्यांची जी आपण ज्ञानेश्वरीबद्दल तुम्ही सुरुवातीला सांगितलं की गीता जे आहे गीताचं जे रूपांतरण सामान्य लोकांसाठी त्यांनी केलं, त्याच्यानंतर कवी म्हटलं तर कुठल्या काव्य त्यांच्या प्रसिद्ध आहे, काय एक दोन कविता वगैरे तुमच्या ध्यानात असेल किंवा
2: काव्य म्हणण्यापेक्षा त्यांनी जो भावानुवाद केला भगवद्गीतेचा ती ज्ञानेश्वरी म्हणून आपण ओळखतो, तर त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे मोठे बंधू, त्यांनी त्यांना निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की तू हे फक्त आता भावानुवाद केलाय, म्हणजे जे शिक्षकांनी सांगितले हे तू लोकांना सांगितलं सोप्या भाषेत, पण तुझा स्वतःचा अनुभूती काय, तुझा स्वतःचा अनुभव काय तो लिही, तो लोकांसाठी प्रस्तुत कर। मग त्यांनी एक अमृतानुभव म्हणून एक ग्रंथ लिहिला, त्याच्यानंतर चांगदेव 65 म्हणून एक तो ग्रंथ लिहिला, असे त्यांचे नंतर एक भावार्थ दीपिका म्हणून एक ग्रंथ आहे, एवढे ग्रंथ त्यांनी लिहिले। आणि हे आपल्यासाठी हा त्यांचा स्वतःचा अनुभव होता सगळा, त्यामुळे हा अजून वेगळ्या पातळीचा आहे। ज्ञानेश्वरी तर आहेच आहे, ज्ञानेश्वरी तर म्हणजे ती त्यांनी प्राकृत भाषेची रुपांतरित केली अनुवादित केली, त्याच्या व्यतिरिक्तही त्यांनी ग्रंथ जी लिहिले आहेत हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे। आणि त्यातलं मी एक पराकोटीचं किंवा एक उच्च दर्जाचं आणि एक कळस ज्याला म्हणता येईल शिखर ज्याला म्हणता ते म्हणजे कसायदान, की ज्यांनी विश्वासाठी फक्त काही मराठी लोकांसाठी किंवा भारतासाठी भारतातल्या लोकांसाठी असं काही त्यांनी केलं नाही, हे विश्वची माझे घर ऐसी मती जय स्थिर असं त्यांनी म्हटलंय, की हे ज्यांनी हे विश्वची माझे घर असं मानलंय तर ते पसायदान जे आहे तर ते आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे। त्यांनी त्यांच्या गुरुंना सगळ्यात शेवटी एक मागणी मागितली आहे की विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मक जो आपण ज्याला चैतन्य म्हणतो त्याच्याकडे एक मागणी मागितली आहे की माझ्यावर जर प्रसन्न असाल तुम्ही तर मला एकच फक्त मागणं माझं आहे ते म्हणजे हे पसायदान की जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे जी वाईट विचार आहेत लोकांच्या मनातले ते निघून जावत तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची सत्कर्माविषयी आसक्ती वाढावी, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, भूता म्हणजे ही सगळी ज्याला आपण जीव म्हणतो जीव प्राणी मात्र यांची सर्वांची एकमेकांची मैत्र व्हावं असं त्यांनी मागितलं, दुरितांचे तिमिरे जावो, दुरित जी लोक आहेत त्यांच्या मनातला सगळा अंधार नष्ट व्हावा, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, सर्व विश्वाने स्वधर्माचा सूर्य पहावा, सगळं प्रकाशमय व्हावं, जो जे वांछिले तो ते लाहो, ज्याला जे इच्छा आहे ती सर्वांची पूर्ण हो प्राणीजात, हे जे सगळं त्यांनी मागितलं आहे हे कोणा एकासाठी नाही किंवा स्वतःसाठी काहीच नाही मागितलं त्यांनी, हे मला विशेष वाटतं। आणि त्यांनी हे प्रसादन त्यामुळे मला सर्वात विशेष वाटतं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित, या पृथ्वीवरील सर्व लोकांनी सर्वतोपरी सुखी होऊन विश्वेश्वराशी खंडित सेवा करत राहावी असं त्यांना वाटतं। एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला, त्यांनी त्यांना तसं वर पण त्यांनी आपल्या गुरुंकडून घेतला, त्यांना तो मिळाला की तू जसं म्हणतो आहेस तसं सर्व होईल आणि तेव्हा ज्ञानेश्वर आनंदी झाले। तर ही जी प्रसादान आहे सर्वात त्यांचं मला असं वाटतं की कळस आहे की त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, लोकांसाठी त्यांनी जो सर्व ग्रंथ भांडार ओपन खुले करून दिलेच आहे, त्या व्यतिरिक्त त्यांनी जगाच्या कल्याणासाठी जी प्रार्थना लिहिली आहे ती फार महत्वाची वाटते।
1: प्रफुल्ल आहे साहेब, फारच सुंदर तुम्ही ते सांगितलं की कसं काय संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या काव्यात्मक स्वरूप कसं होतं आणि त्याच्यामध्ये पसायदान हा एक विशेष काव्य आहे आणि ते स्वतःसाठी नाही परंतु विश्व कल्याणासाठी त्यांनी हे पसायदान आहे त्यांनी केलं। आणि याच्यानंतर आपण आता जसं पुणे महाराष्ट्र किंवा म्हटलं आपण तर त्याच्यासाठी संत ज्ञानेश्वरांचं काय विशेष योगदान आहे त्याच्याबद्दल तुमचे विचार?
2: त्यांचं योगदान म्हणता येईल महाराष्ट्रासाठी त्यांनी एक फार मोठी योगदान दिलंय की वारकरी संप्रदाय त्यांनी निर्माण केला म्हणजे

0: जी आता देहू पासून आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत जी वारी निघते ती फार त्या काळापासून चालत आलेली आहे ती, आणि त्या फार मोठा आणि असं भक्तीचा संप्रदाय त्यांनी निर्माण केलाय, ती फार मोठी देणगी महाराष्ट्रासाठी आहे. आणि त्यापासून ती आस्था काय की अखंड वारकरी संप्रदाय आपली वारी दरवर्षी जातात पंढरपूरला, आणि त्यामुळे लोकांच्या मनात जो भक्तिभाव अजूनही महाराष्ट्रात आहे तो त्यामुळे टिकून आहे. वारकरी संप्रदाय हा फार वेगळ्या प्रकारचा संप्रदाय आहे. इथून आळंदीपासून किंवा देहूपासून ही लोक सर्व चालत चालत अखंड हरिफाट म्हणत जयघोष करत ही चालत चालत पंढरपूरपर्यंत जातात. तिथे विठ्ठलाचे दर्शन घेतात, इथून ज्ञानेश्वरांच्या समा पादुका जातात, त्यांचे दर्शन घेतात. तर ही जी एक 15 दिवसाची जी भक्ती यात्रा असते त्या भक्ती यात्रेतून बरीच लोक आपल्या मनात वर्षभरासाठी किंवा जीवनभरासाठी एक पुंजी भक्तीची पुंजी घेऊन येतात, परत येतात आणि ती जपून ठेवतात. या मार्गाने बरीच लोक भक्ती मार्गाकडे वळतात, थोडं वातावरण पण सुखकर होतं. तर ह्या गोष्टी फार पुण्याच्या दृष्टीने म्हटल्या तरी फार चांगल्या म्हणता येईल किंवा त्यांनी केलेलं फार मोठं कार्य म्हणता येईल. आणि यात फक्त पुण्यातलीच नाही, फक्त सर्व महाराष्ट्रातून लोक येतात. आता तर सध्या विदेशातून पण लोक वारकरी संप्रदायात सहभागी होतात आणि त्याचा आनंद घेतात.
1: संत ज्ञानेश्वरांची जी देणगी आहे महाराष्ट्रासाठी, एक भक्तिमय वातावरण, लोकांना जे भावविभोर होण्यासाठी त्यांनी जे विशेष कार्य केलंय आणि त्याच्यातून बरेच लोक मला वाटतं तिथे वारकरी संप्रदायामध्ये यात्रेला जाऊन मला वाटतं संकल्प घेत असेल की आपण आता एक चांगला व्यक्तित्व आपल्या जीवनामध्ये हो आणि आपण चांगला कर्म करूया असंही संकल्प घेत असेल. आणि बरेच लोक मला वाटतं व्यसन वगैरे सोडून येतात असंही वाटतं. ते एक एक
0: 20 दिवस म्हणजे पाऊस नाही, ऊन नाही, वारा नाही, त्याचं कशाची चिंता न करता सतत चालत जाऊन त्यांचे 10-20 किलोमीटर चालत जातात ती लोक. आणि अखंड हरिनाम चालू असतं त्यांचं मुखी आणि त्यांचं नृत्य असतं, म्हणजे भावविवर होऊन ते सगळे आनंद घेत असतात.
1: शेवटी मला एक विचारायचं आहे की संत ज्ञानेश्वराचं अंतिम चरण कसं होतं
0: की जेव्हा त्यांनी हे सगळे ग्रंथ लिहिले, जगाच्या कल्याणासाठी प्रसादान मागितलं, हे सर्व झाल्यावर त्यांना एक जाणीव झाली की आता माझं कार्य संपलं आहे, या पृथ्वीवरचं माझं कार्य संपलंय. मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मी संजीवन समाधी घेणार.
1: अच्छा.
0: हा, मग संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी. तर मग वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी अशी इच्छा बोलून दाखवली की मी संजीवन समाधी घेणार. आणि मग बाकी नामदेव महाराज होते, बाकी पण त्यांचे भक्त, त्यांनी बरेच त्यांना परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यांचा निश्चय ठाम होता की माझं आता जीवन कार्य संपलंय, मी ज्याच्यासाठी आलोय पृथ्वीवर ते माझं कार्य संपलंय सर्व, आता फक्त मला परमात्म्यात विलीन व्हायचंय. तर मग त्यांनी आळंदी इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी म्हणून जे गाव आहे त्यांची कर्मभूमी आहे ती, तिथे त्यांनी एक संजीवन समाधी, सिद्धेश्वर मंदिर परिसर आहे तिथे त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांनी आत म्हणजे गुहा तयार केली, त्या गुहेत ते जाऊन बसले, त्यांनी समाधी लावली आणि वरून नंतर मग बाकी भक्तांनी तिथे शिला ठेवली, ते आजही बघायला मिळते आपल्याला सर्व. आणि त्यांची आळंदीमध्ये संजीवन समाधी आणि त्यामुळे तो आहे आणि त्यामुळे तो परिसर सर्व भक्तिमय झाला आहे इंद्रायणीच्या काठी. म्हणून ते म्हणतात इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची, असा एक अभंग आहे. एक करुण प्रसंग आहे तो की एक मोठा संत त्यांनी म्हणजे समाधी घेतली, जिवंत समाधी घेतली, त्यांनी आतमध्ये ध्यान लावलं आणि हळूहळू प्राणत्याग केला. दर एकादशीला वगैरे तिथे मोठे मोठे उत्सव असतात, हरिपाठाचे पारायण असतात.
1: प्रफुल्ल आई साहेबांना एकदा परत धन्यवाद आणि आभार त्यांचा या कार्यक्रमामध्ये येऊन संत ज्ञानेश्वराबद्दल त्यांनी आपल्याला माहिती.
0: हा, मी पण रेडिओ पुणेरी आवाज यांचे फार आभारी आहे, त्यांनी मला संधी दिली.
2: एक्सपर्ट जी का बहुत बहुत धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज जी के बारे में अनेक बातों से हमें अवगत कराया. मैं हूं मनु और मेरे साथ साथ दोस्तों आपने कहानी सुनी ज्ञानेश्वर महाराज जी की पुराने स्तंभ जी से. मजा आया ना? आज की वैल्यू जो मैंने पिक की है ज्ञानेश्वर महाराज जी की कहानी से वो बहुत ही स्पेशल है दोस्तों. वैसे तो गुणों की खान है ज्ञानेश्वर महाराज जी की कहानी,

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, तर देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. नमस्कार, मी प्रज्ञा.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय हा प्रसंगानुरूप आहे। म्हणजेच आजच्या काळात, करोनाच्या काळात, लोकांना ज्या एका काळजीने घेरलेले आहे त्याचं नाव आहे भीती। आणि या भीतीमुळेच अनेक जण आज आपला जीव कमावत आहेत। भीती काय असते, काय काय करू शकते, भीती जीव पण घेऊ शकते का? भीतीमुळे मनुष्याच्या शरीरात वेगळे काही बदल होऊन मनुष्य मरणाच्या दारापर्यंत जाऊ शकतो का? या गोष्टीचा आज विचार करण्याची वेळ आलेली आहे। विषादो रोग संवर्धनानाम हे काहीतरी सांगायचं म्हणून सांगितलेलं सूत्र नाही हा। विषाद म्हणजेच दुःख, आणि दुःखाने रोगप्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, रोगाची ताकद वाढते। रोगप्रतिकारक क्षमता कोणाची कमी असते हे सांगताना अल्पसत्वानी म्हणजेच मनाने कमकुवत आहे त्याची असं सांगितलेलं आहे। चक्रदत्त म्हणतात भीरू तस्य रोग कर्तृत्वात। साध्या भाषेत अर्थ असा आहे की घाबरणाऱ्या माणसाला रोग होतो। दूषित पाण्यातून, खराब अन्नातून, खराब हवेतून रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो किंवा वाढू शकतो, किंवा या गोष्टीतून माणूस मरणाच्या दारात पोहोचू शकतो। पण मंडळी, याही पेक्षा सगळ्यात मोठं कारण म्हणजे विषाद असं सांगितलेलं आहे। रोग वाढवणाऱ्या सगळ्या कारणांमध्ये श्रेष्ठ कारण हे विषादाचं आहे। जोपर्यंत कुठले रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आजाराचा शिक्का मोर्तब होत नाही। तोपर्यंत व्यवस्थित असणारे रुग्ण आजाराचा शिक्का मोर्तब झाल्यानंतर शरीराने जणू खंगायलाच लागतात असे आपल्याला आजच्या व्यवहारात दिसते। मनाचा आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे। आयुर्वेदामध्ये शोकज अतिसार, भयज अतिसार असे आजार सांगितलेले आहेत। म्हणजेच भीतीतून उत्पन्न तीव्र जुलाब। विचार करा, मनाचा व शरीराच्या संबंधाचा। डॉक्टर तुमच्याकडे आले ना की तुमच्या शब्दांनीच अर्धा आजार बरा होतो असे रुग्ण बोलताना तुम्ही पाहिलेले असेलच। का हो असं ते बोलत असते? मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी असणारे रुग्ण एखाद्या देवस्थानात जाऊन येतात आणि म्हणतात जाता येता गुडघे अजिबातच दुखले नाही, गुडघे दुखीचा त्रास जाणवला देखील।

नाही. काय कारण आहे ही मनाची ताकद जी शरीराच्या एवढ्या वेदना विसरायला लावते का हो? मनाच्या ताकदीचा वापर आपल्याला कसा करता येईल त्याचा विचार आज आपण करायला हवा. मन हे शरीर रूपी रथाचं सारथ्य करत. म्हणजेच एखादं पिल्लू जर आपण मनात सोडलं तर ते शरीरात मोठं व्हायला वेळ नाही लागायचा. आपल्याला काय झालं आहे? एखाद्या बॅक्टेरियामुळे, एखाद्या बाहेरील जंतूंमुळे आजार होतो. इथपर्यंत समीकरण मनाला पटतात. परंतु एखाद्या भीतीमुळे मनुष्य मृत्यूच्या दारापर्यंत जाऊ शकतो हे समीकरण तितकस पटत नाही. रसिक हो, याबरोबरच आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ.

0: विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण भीती बद्दल बोलत आहोत। थानाटोफोबिया हा एक असाच प्रकारचा आजार आहे, त्याच्यामध्ये मनुष्याला मृत्यूची भीती वाटते। आजार जरी मानसिक असला तरी चक्कर येणे, घाम येणे, छातीत धडधडणे, पोट बिघडणे अशी शारीरिक लक्षणे पराकोटीची होऊ शकतात। जर त्या आजारावर योग्य उपचार झाले नाहीत तर सततची भीती, पराकोटीच्या भावना, यातून ॲड्रेनालिन सारखे केमिकल शरीरात मोठ्या प्रमाणावर तयार होते। वाढलेल्या ॲड्रेनालिनमुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येऊन हृदय रोगाने माणूस मरू शकतो। आपल्याला विषादपेक्षा ॲड्रेनालिन लवकर कळत म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न। मानसिक आजाराच्या चिकित्सा ह्या मनोधैर्य वाढवणे, आश्वासनात्मक बोलणे, आजाराची भीती न घालणे, सतत सकारात्मक विचार बिंबवणे, जगण्याची उमेद निर्माण करणे अशा पद्धतीत व्हायला हवेत। हे सोडून वेगवेगळे प्रसार माध्यम सतत मृत्यूचे आकडे सांगणे, भीतीवर भीती निर्माण करणे, नकारात्मक संदेश देणे या गोष्टींमुळे नक्कीच कुठल्याही आजारावर आपल्याला विजय मिळवता येणार नाही। अश्युरन्स इज द फर्स्ट लाईन ऑफ द ट्रीटमेंट। तुला काही झालेलंच नाहीये, तू बरा होणार आहेस, हा रोग तुझ्यासमोर काहीच नाही। बघ किती लोक बरे झालेले आहेत, बघ बरी झालेल्यांची आकडेवारी तरी बघ। हे शब्द फार गरजेचे आहेत, कारण मंडळी ही चिकित्सा आहे, ज्याला चरकाचार्य अद्रव्य चिकित्सा असे म्हणतात आणि विमानस्थानात याला औषधाचं स्थान दिलेलं आहे। धातू, मल, दोष यांचबरोबर मनातलं वैषम्यपण दूर करणं हे वैद्याचं आद्य कर्तव्य आहे। प्रत्येकाने आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवावी। आपण इतक्यात मरण्यासाठी काही जन्माला आलो नाहीये। जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुम्हाला कधीच मरू देणार नाही, म्हणजे लवकर मरू देणार नाही। नुसतं शरीर पोलादी करू नका, मनालाही पोलादी बनवा। नकारात्मक लोकांपासून लांब राहा, नकारात्मक शब्द कानावर पडू देऊ नका, चांगल्या गोष्टीत मन रमवा, आयुर्वेदीय दिनचर्या जाणून घ्या, कारण समदोष हा समाग्निश्च, समधातु मलक्रिय, प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते। यामध्ये मन आणि आत्म्याचं स्वास्थ्य जर चांगलं नसेल आणि शरीर कितीही चांगलं असेल तरी तो माणूस हा रोगी म्हणून सांगितलेला आहे। तेव्हा मित्र हो, वेळीच सावध व्हा, विवेक शून्य असे वागू नका। जीवन हे अनमोल आहे, तेव्हा योग्य चिकित्सेची निवड करा, भीती ही मनातून काढून टाका। नमस्कार। रसिक हो, कसा वाटला आजचा विषय भीती? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आमच्या वाहिनीवर। नमस्कार।
1: हे माझे पत्र त्या धन्याला।

0: जायचं
1: आम्ही
0: वय वय हे दत्त दर्शनला जायचं निजायचं जायचं
1: आता लगेच काय
0: आनंद पोटात माझ्या
1: वाडीला
0: वय वय आनंद पोटात माझ्या
1: औदुंबर
0: आनंद पोटात माझ्या
1: अरे बाबा गाणगापूर
0: वय वय तिकडे जाऊया आनंद पोटात

आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास यातून रोज आपल्याशी संवाद साधतोय। रेडिओ पुणेरी आवाजवर प्रेम करणारे रसिक श्रोते हो, तुम्हाला नम्र अभिवादन करून भारताची परिक्रमा अखंड भारत पाहून झालाच। संन्यासी होण्यासाठी काय काय करावं लागतं असा मित्राच्या शब्दातला प्रसंगही पाहून झाला आणि आता मात्र आपल्याला पाहायचंय त्यांच्या मनात कशाचे विचार चालू आहे, वेध लागलेत भारताबाहेर जाण्याचे। कारण बाहेर गेल्याशिवाय, देशाच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला नुसतं भारतातल्याचं नाही, आपला तर जगत कल्याणाचा, साऱ्या मानवजातीच्या कल्याणाचा हेतू आहे, मानस आहे। त्यासाठी आधी आपल्या देशाबाहेरचं जग कसं आहे हे तर पाहावं लागेल आणि मनात पुन्हा पुन्हा आपली संस्कृती, आपलं अध्यात्म, आपल्या संस्कृतीची महानता, तिचा गरिमा जगाच्या कानाकोपऱ्यात घालण्याची अनिवार्य इच्छा मनात दाटून येते। त्यासाठी इंग्लंड, अमेरिका या देशात जाण्याची गरज आहे। नुसता विचार समजण्याचा अवकाश नरेंद्रवर प्रेम करणाऱ्या सहस्र भारतीयांचा, प्रामुख्याने सामान्यांचा तीव्र प्रतिसाद। कुठल्याही संस्थानिकाने, कुठल्याही धनाढ्याने, कुठल्याही उद्योगपतीने त्यांची सर्व व्यवस्था स्वतःकडे घेऊन केली असती, पण स्वामीजींना ते मान्य नव्हतं। या ठिकाणी मला दोन महनीय व्यक्ती आठवतात, लोकनेते जयप्रकाश नारायण आणि पुण्यातले श्रीयुत SM जोशी। या दोघांच्याही आजारपणाचा खर्च जयप्रकाश नारायण तर

जसलोकचे ट्रस्टी होते हा कुठल्याही याच्यातून न होता लोकांनी त्यांच्यासाठी एक एक रुपया गोळा केला त्याच्यातून झालेला आहे आणि यांनी लोकांकडे मागितलेलं नाही लोकांनी उत्स्फूर्तपणे दिला अशी व्यक्तिमत्व आपल्या देशात होती आणि आजही आहेत. पै पै करून रुपया नाही त्यावेळचे पै पै म्हणजे एक एक पैसा करत पैशाचा ओघ सुरू झाला. समाधानकारक राशी जमा होण्यास प्रारंभ झाला पण नरेंद्रचाच निर्धार होईना ठरेना अखेर तो जमा झालेला सर्व पैसा परत सर्वसामान्य माणसांना वाटून देण्यात आला. पुनश्च भटकंती पुनश्च आपल्या मताचा प्रसार. असेच कुणीतरी जागतिक धर्म परिषद शिकागो येथे नजीकच्या काळात संपन्न होत आहे अशी त्यांना बातमी मिळाली. जगातील विविध धर्माचे विविध पंथांचे अत्यंत निवडक पण विद्वान पंडित तेथे हजेरी लावणार आहेत. तेव्हा पुन्हा स्वामीजींच्या अनुयायांनीच उचल खाल्ली आणि ही संधी स्वामीजींनी सोडू नये मनातील स्वप्न सुप्त इच्छापूर्तीचा काळ जवळ आलेला आहे पुन्हा अशी वेळ केव्हा येणार हे सातत्याने त्यांच्यावर बिंबवले. अखेर स्वामींची स्वारी तयार झाली ठरले नवे निर्धारच झाला आता या परिषदेला जायचेच. मग सुरू झाली लगीन घाई. मद्रास आजचं चेन्नई आगमन झालं. त्याच्या आधी हैदराबादला गेले. पाश्चात्य देशात हिंदू धर्माचा प्रसार या विषयावर अत्यंत भावपूर्ण असं सखोल व्याख्यान त्यांनी केलं आणि प्रवासामागितला हेतू त्यांनी सांगितला. तेथून परतल्यावर स्वप्नात गुरुदेव रामकृष्णांचे कन्याकुमारी येथील आईचे कार्यकर भारत मातेचे कार्यकर हा संदेश देणारं दिव्य दर्शन झालं आणि आपल्या निर्धाराला विचाराला एक दृढता आली पक्केपण आलं. तेव्हा आपला हा मानस गुरुमाता वंदनीय शारदा मातेस पत्राने कळवला. माताजींचा नरेंद्रच्या संकल्पाला निर्धाराला संमती देणारा प्रतिसाद मिळाला. पत्रात यशवानुभव हा आशीर्वादही आला. हे पत्र मिळताच अतीव आनंदाने प्रसन्नतेने नरेंद्र जवळील शिष्यांना म्हणाले आता कोणतीच काळजी करण्याचं कारण नाही. मी अमेरिकेला जावे ही साक्षात जगदंबेचीच इच्छा आहे. त्यामुळेच तर मातेने हा पत्ररूपी आशीर्वाद पाठवला. हैदराबाद व अन्य प्रमुख शहरातून नरेंद्रची व्याख्यानं आयोजित करण्यात आली. व्याख्यानातून परदेश गमनाचा हेतू कथन करण्यात आला आणि एकदा हेतू समजल्यावर ठिकठिकाणाहून देणग्यांचा पाऊस पडला. खत्रीच्या महाराजांनाही कळलं. त्यांना स्वामीजींना बोलवायचंच होतं. गुरुकृपेने संतान होईल हा महाराजांचा आशीर्वाद फळायला लागला होता. परिणामी स्वामीजींनी आपल्या नवजात अर्भकाचं नामकरण करावं ही त्यांची इच्छा. नवे हट्टच होता तो राजहट्ट नव्हता तर एका भक्ताने आपल्या आराध्य दैवताकडे धरलेलं आग्रहाचं मागणं होतं ते. शेवटी नरेंद्रांनी त्यांना होकार कळवला. त्याप्रमाणे ते नियोजित शुभ दिवशी तेथे दाखलही झाले. नामकरणाचा सोहळा भावपूर्ण उत्साहात संपन्न झाला. याच दरबारात स्वामीजींना नरेंद्र हा साजचा जो साज आहे आजचा पोशाख आहे सर्वांना परिचित आहे तो महाराजांच्या शुभ हस्ते देण्यात आला आणि त्यांनी नरेंद्रांचं नावही ठेवलं विवेकानंद. विवेकावर विजय मिळवणारा आणि इतरांना आनंद देणारा विवेकानंद आणि त्याचबरोबर परदेश गमनासाठी आवश्यक असणारा री आपला खारीचा वाटा समजून गसगसरी धनराशी दिली. श्री नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. अखेर परदेश गमनासाठी शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत जाण्यासाठी स्वामीजींचं आगमन झालं. शेकडो अनुयायी भाऊच्या धक्क्यावर म्हणजे मुंबईला

दाखल पुत्रवत शिष्यांना सोडताना स्वामीजी भाववश झाले. डोळे अनावर होऊन मुक्तपणे वाहू लागले. सद्गतीत कंठाने अत्यंत भावपूर्ण रीतीने जहाजाच्या डेकवरून हात उंचावून निरोप घेतला. त्या प्रचंड जलयानाने जहाजाने भारताचा किनारा सोडला. दिवस होता 31 मे 1883. जलमार्गाचा प्रवास, पहिलाचा अनुभव, वातावरण, खाद्यपेय, शयन व्यवस्था, सतत बदलणारं सागरी हवामान, भाषा विविधता, पोशाखातली विविधता, दिनचर्येतली भिन्नता, सारं सारं अपरिचित. पण कालांतरानं हळूहळू सर्वच आंघोळणी पडत गेलं. याच प्रवासात एक गमतीदार घटना घडली, ती पाहूया. त्याचे असे झाले की आपल्या साधू महाराजांचा पोशाख इतरांच्या दृष्टीने विचित्रच होता. तो असा अंगावर पायगोळ भगवा अंगरखा, ऐसपैस धोतर, तेही भगवे, डोईवर लापा बांधलेले मोठे टरबुजासारखे पागोटे, तेही भगवेच, अशा बेंगरुळ पोशाखात हे महाराज डेकवर संध्याकाळची हवा खात उभे होते. डेक म्हणजे जहाजाला तीन भाग असतात. जो अर्धा भाग चवर भाग पाण्याखाली असतो ते तळ, त्याच्यावरचा भाग फळ्या ठोकलेला म्हणजे तो डेक, आणि त्याच्यावर केबिन्स असतात. मी मुंबई ते दाभोळ, मुंबई ते हर्णे हा बोटीवरचा प्रवास अनुभवलाय. बोट फार हलते आणि ज्याला सवय नसले की ते ताबडतोब वांत्या करायला सुरुवात करतात आणि सगळीकडे पाणीच पाणी असतं. आणि डेकवर त्याच वेळेला सुटाबुटातील अद्यावत पोशाखातील तरुण इंग्रजीत धर्म या विषयावर चर्चा करत होते. अर्थात त्यांच्या मते सर्वश्रेष्ठ धर्म अर्थात ख्रिश्चनच धर्म. तेवढ्यात त्यांचं लक्ष या विचित्र पोशाखधारी महाशयांनी वेधले. मग काय, त्यांनी आपला मोर्चा हिंदुस्तान, हिंदू धर्म यावर वळवला आणि सुरू केली ती हिंदुस्तान व हिंदू धर्माची टिंगलटवाळी. त्यांना काय माहिती, जवळच उभे असलेले साधू महाराज इंग्रजीबरोबर त्यांना विविध धर्माचं अद्यावत ज्ञान आहे. स्वामीजी काही काळ संयम ठेवू शकले तरी त्यांची टकळी चालूच. मग मात्र स्वामीजींचा संयम संपला आणि ते त्या दोघांवर झेपावले. दोघांची मानगुट आपल्या भक्कम पोलादी मनगटात पकडून ते गरजलेत आणि अस्खलित इंग्रजीत त्यांनी गर्जना केली, स्टॉप दिस नॉनसेन्स, इफ यू अटर्ड सिंगल वर्ड अबाउट माय नेशन अँड रिलीजन आय विल थ्रो यू इन द सी, माइंड वेल. याच्यापुढे तुम्ही माझ्या धर्माबद्दल, माझ्या संस्कृतीबद्दल एक शब्द जरी तोंडात न काढला तर चेंडू सारखं उचलून तुम्हाला या समुद्रात दोघांना फेकून देईल. हे ऐकून दोघांची बोबडी वळली. सॉरी सॉरी करीत क्षमा याचना सुरू झाली. असा हवा प्रत्येकाजवळ देशाभिमान, धर्माभिमान. आता परदेश प्रवासात आणि तेव्हापासून सगळे स्वामीजींना जरा थोडे दबूनच वागू लागले. कोलंबो, पेनांग, सिंगापूर, हाँगकाँग, कॅटन, याकोहामा मार्गे अमेरिकेत दाखल. व्हॅनकुव्हर बंदरात उतरून रेल्वे मार्गाने 3 दिवसाचा प्रवास. प्रवासानंतर शिकागो महानगरीत दाखल. सर्वच वातावरण अपरिचित. खेड्यातून महानगरीत प्रवेश. तेथील भव्यता पाहून बावरलेल्या बालकासारखी स्वामीजींची अवस्था झाली. ते गोंधळून गेले. तो अंगावरील पायगोळ अंगरखा, डोईवरील फेटा, इतर सगळे हॅटदारी, कटीस धोतर, इतर सगळे सूटबुटात, हा वेशच सर्वांना अपरिचित. इथं मला श्यामची आई चित्रपट आठवतो. त्या चित्रपटात सगळी मुलं डोक्याचा तुळतुळीत गोटा, त्यावर टोपी, गुडघ्यापर्यंत हाफ पॅन्ट, चड्डी, त्यावर कोट, अशा वेशात येत असत. आणि तेच मुलींचे साडी, खोपा. आता सगळंच बदललंय, जाऊ द्या. आणि हा वेश अपरिचित म्हणून मुलं त्यांच्या मागे लागत. जसे आपण परदेशी पाश्चिमात्याच्या मागे लागतो म्हणून तर शासनास आमिर खाद्वारे अतिथ्योदय उभव जाहिरात करण्याची वेळ येते. त्यात भाषेची अडचण, जो भेटतो तो मग त्यात सामान्य हमाल कुली आला त्याच्याकडून अव्वाच्या सव्वा

पैसे उकळत, आपल्या चहावालाही 5 रुपयाचे 50 रुपये करतोच ना. देश बदलला, वर्ण बदलला, पंथ बदलला, भाषा बदलली, सर्वच मात्र मानवी भावना दुष्ट प्रवृत्ती वास करतात. असं नाही की महाराष्ट्रात होतं, भारतात होतं, इथून तिथून सहज प्रवृत्ती माणसाच्या आहेत. त्यात चांगल्याही आहेत, त्यात वाईट आहे. त्याला कुठलीच भूमी, कुठलाच देश, कुठलाच पंथ, कुठलीच भाषा ही अपवाद नाही असो. परंतु विस्तव का कधी झाकला जातो? हा तर ओजस्वी तेजस्वी सूर्यच होता. पोशाख विचित्र का असे ना, पण टवटवीत तेजल तजेलदार मुखमंडल, भव्य पाल प्रदेश, जोडीला आत्मविश्वास व्यक्त करणारे डोळे, हे रुपडं लपणारं नव्हतं, अडखळणारं तर नव्हतंच. खळबळप्रिय बातमीदारांना आजच्या भाषेत टीआरपी वाढवणारी न्यूज गवसल्याचा आनंद व त्यांचेकडून सवंग प्रसिद्धी, पण आर्थिक आघाडी कमालीची थंड. याच ठिकाणी सर्व धर्म परिषदेची तारीख पुढे ढकलल्याचे माहीत झाले. परिषदेच्या नियमावलीनुसार अधिकृत प्रतिनिधी पत्र कोणत्या तरी धर्म परिषदेने पुरस्कृत केलेले त्यांच्याजवळ नव्हतेच. आता अडचणी वाढत चालल्या आहे. अडचणीचा पाडाय ही पहिली अडचण. पहिली अडचण भाषेची, दुसरी अडचण प्रवेशपत्राची, तिसरी अडचण परिषदेच्या नियमानुसार प्रवेशपत्र सादर करण्याची तारीखही उलटून गेली होती. चौथं, हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेत सहभागी होता येणार नाही ही सर्वात अत्यंत वेदना देणारी बाब होती. मूळ उद्दिष्टाला सुरुंग लागला होता. पाचवं, जवळजवळचा पैसा संपण्याच्याच मार्गावर होता. पैशाविना कसं होणार? विवंचना, विवंचना, विवंचना. या विवंचना काही स्वामीजींची पाठ सोडायला तयार नाही. स्वामीजी थोडेसे आदरले पण खचले नाही, डगमगले नाही. उलट जेवढी संकट अधिक, जेवढ्या आपत्ती अधिक, जेवढ्या अडचणी अधिक, तेवढ्या त्या संकटांना आव्हान समजून त्यांच्याशी लढण्याचा, झुंजण्याचा, तोंड देण्याचा निर्धार अधिक पक्का होईल. योद्धा होताना तो असं थोडीच हार जाणार. संधीचं सोनं समजून त्या संधीचं यशात रुपांतर ते करत. ते एक गोष्ट कटाक्षाने पाळीत. किती अडचणी आल्या, किती अडचणी येऊन त्यावर दुर्लक्ष करायचं आणि त्यावर मात करून आपली वाटचाल पुढेच चालू ठेवायची, असा त्यांचा अग्रक्रम असे. मग मात्र ते यातून सुटण्याच्या मार्गास लागले. सर्वप्रथम त्यांनी शिकागो सोडण्याचा निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या शहरात आपला टिकाव लागणार नाही. शिकागोपेक्षा लहान अशा बोस्टनला जाण्यासाठी ते रेल्वेत बसले. याच प्रवासात डब्यातील एक प्रौढ विद्वान विदुषीशी त्यांची ओळख झाली. ही प्रौढा स्वामीजींचा आगळा वेगळा भगवा पोशाख पाहून अत्यंत प्रभावित झाली. त्यात स्वामीजींचा तेजस्वी चेहरा पाहून तर ती खूपच मोहित झाली. तिनं उत्सुकतेने पण नम्रतापूर्वक स्वामीजींची चौकशी केली. या चौकशीत स्वामीजी एक भारतीय संन्यासी असून त्या अमेरिकेत वेदांताच्या प्रचारासाठी येतील असं म्हणाले. तेव्हा अत्यंत सन्मानाने त्यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहपूर्वक पत्त्यासह त्यांनी आमंत्रण दिलं. बोस्टन शहरात स्वामीजींचे हळूहळू बसतात बसू लागले. रेल्वे प्रवासात परिचय झालेल्या त्या प्रौढ विदेशी महिलेच्या ते घरी गेले. त्याचवेळी तेथे हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध विद्वान प्राध्यापक जे एल राईट यांच्याशी भेट झाली. अल्पशा परिचयाचे पुढे गाढ मैत्रीत रुपांतर झाले. असेच एकदा गप्पाच्या ओघात चर्चेत शिकागो धर्म परिषदेत सहभागी होण्याचे प्रवेशपत्र आपल्याजवळ नाही आणि म्हणून ते कष्टी आहे हे त्यांना कळले. काय स्वामीजी, आपल्याजवळ प्रवेशपत्र नाही आणि त्यामुळे परिषदेत प्रवेश नाही, सहभागही नाही? पण मी म्हणते, आपल्यासारख्या विद्वान व्यासंगी व्यक्तीस दाखल्याची प्रवेशपत्राची गरजच काय? याची जरूर नाही. मी आपल्या प्रवेशाची व्यवस्था करू शकतो, कारण परिषदेचे अध्यक्ष

बोलल्याप्रमाणे त्यांनी स्वामीजींना एक पत्र दिले आणि त्यांच्या परिषदेतील सहभागाची सर्व व्यवस्था केली. स्वामीजींची पैशाची अडचण ओळखून त्यांना शिकागो पर्यंत तिकीटही काढून दिलं. परिषदेच्या अध्यक्षास लिहिलेल्या पत्रात प्राध्यापक राईट लिहितात, पत्र घेऊन येणारी व्यक्ती इतकी विद्वान आहे की येथील सर्व विद्वान प्राध्यापकाची विद्वत्ता एकत्र केली तरी त्यांच्या विद्वत्तेच्या पासंगाला उरणार नाही. अखेर स्वामीजी बोस्टन सोडून शिकागो रेल्वे स्थानकावर उतरले. उतरताच त्यांच्या लक्षात आले की राईट साहेबांनी दिलेले ते पत्र तो पत्ता गहाळ झालेला. फक्त डॉक्टर बरोज एवढंच नाव लक्षात. रस्त्याच्या परिस्थितीत खूप तपास पण हाती काहीच लागलं नाही. रात्र झाली. बघा अडचणी कशा पार सोडत नाही. अडचणी मागेच लागलेल्या आहेत. रात्र सर्वत्र अंधार. स्वामीजी पुढे अंधार. पुढे काय? पुणेरी थंडी नव्हती ती. शिकवची अंग गोठवणारी थंडी. पुरेसे कपडेही नाहीत. कुठ आणि कसा असरा शोधायचा? रात्र कशी घालायची? उद्याच काय? प्रश्न प्रश्न प्रश्न. उत्तर न मिळालं. परत रेल्वे स्टेशन गाठलं. रेल्वे यार्डात सामान ठेवण्याची प्रचंड मोठी लाकडी खोकी होती. त्यातलेच एक रिकामे खोके निवडले. अंगाची मुटकुळी करून त्या खोक्यात जाऊन बसले. येथे दिवसभरच्या अविरत पायपटीने पिठीने थकलेल्या भागलेल्या देहा झोपून दिलं आणि गाढ झोपही लागली. सकाळी सूर्यनारायणाच्या सोनेरी किरणांनी त्यांना जागं केलं. बघा अडचणीतून मार्ग कसा निघतो. दैव कसं प्रसन्न आहे. त्या सुवर्णमय किरणांनी झाकून झळझळलेल्या चेहऱ्याने एकदम प्रसन्न अवस्थेत स्वामीजी खोक्याबाहेर आले. शरीरास आरोग्य केलेले सुरगळलेले कपडे झटकले. त्याचबरोबर मरगळी झटकली. त्यामुळे मुखमंडळ अधिकच प्रसन्न दिसू लागले. आणि नेमके त्याच वेळी काय घडले हे आपण पुढच्या भागात पाहू. आणि पुढच्या भागात माझ्या मायबाप श्रोते आपण पाहणार आहोत की स्वामीजी अडचणींचा सामना करत करत शिकागो पर्यंत आलेले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत थकलेल्या भागलेल्या देहाला खोक्यात झोकून रात्री त्यांना झोपही लागलीय. आणि सकाळी सूर्यनारायण आकाशावर अवतीर्ण झाले. त्या सूर्यनारायणाचा सोनेरी प्रकाश स्वामीजींच्या तेजस्वी मुखमंडळावर पडून तो आज एक तेजस्वी झालाय. आणि ते स्वतःला सगळे आळोखे पिळोखे देत त्यांनी झटकलेलं आहे. आणि तेवढ्यात काय घडलं हे आपण पुढच्या भागात पाहणार. पुन्हा तुम्हाला अभिवादन करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.